सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 27 मे 2026. सकाळचे 5:57 झालेली आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. कार्यक्रमात आता श्रेया घोषाल यांच्या आवाजात ही भक्तिरचना.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेले आहेत. श्रोते, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकणार आहात 6:45.

0: 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये जागतिक तापमान वाढ याविषयी माहिती आपण ऐकू शकणार आहात. वक्ते आहेत अदिती शारंगधर. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद. सकाळी 7 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके, यात सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध पैसा आज आम्ही प्रसारित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थकेअर. 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:15 ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकणार आहात. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक समीक्षक भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 10:30. 11:00 रामचरित मानस गान हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:10 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, लेखन अर्चना सानी यांचं. त्याचबरोबर संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व, लेखन सविता जेरे यांचं. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये. दुपारी 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. यामध्ये स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सीएमए अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार. केळी प्रक्रिया उद्योग याविषयी दीपाली म्हस्के यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:41 झालेली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन याविषयीची माहिती. ऐकूया या माहितीचा भाग पहिला.
2: मंडळी, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य प्रकारे माहिती तसंच प्रशिक्षण घेऊन व्यवसायाचं नियोजन करावं. व्यवसाय सुरू करताना पशुवैद्यक, पशु पोषण तज्ज्ञ आणि कर्ज पुरवठा बँकेमार्फत जर घेणार असाल तर वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. सुरुवातीला गुंतवणुकीबद्दल योग्य ज्ञान असलं पाहिजे. पशुचारा आणि संतुलित आहाराची व्यवस्था असणंही गरजेचं आहे. पशुपालनातून तयार होणाऱ्या घटकांचं योग्य व्यवस्थापन महत्वाचं आहे. जास्त दूध देणाऱ्या गायी म्हशींची निवड आपण करायला हवी. मंडळी, गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना गोठा हा स्वच्छ आणि खेळती हवा असलेला असावा, जेणेकरून वातावरणातला चढ उतार आणि बदलांचा पशूंच्या कोणत्याही प्रकारच्या दैनंदिन कामावर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही. गोठ्याच्या सभोवताली गर्द सावलीची झाडं असणं फार महत्वाचं आहे, कारण या झाडांमुळे आपल्या जनावरांचं वातावरणात होणाऱ्या चढ उतारापासून, ऊन जोरदार हवा यांपासून संरक्षण होतं. हंगामानुसार जनावरांना ठेवण्याचं ठिकाण बदललं पाहिजे. उन्हाळ्यात जनावरांना सावलीत ठेवलं पाहिजे. पावसाळ्यात गोठ्यात वायुविजन चांगलं असेल, हिवाळ्यात थंड हवा गोठ्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जनावरांसाठी चांगली मोकळी जागा असावी. गोठ्यामध्ये जनावरांची दाटी नसावी. गव्हाणी स्वच्छ आणि योग्य उंचीच्या असाव्यात. पाण्याचा हौद स्वच्छ असणं गरजेचं आहे. यात झाडांची पानं, काडी कचरा नसावा. पाण्याच्या हौदाच्या आतल्या बाजूला चुना लावावा, यामुळे पाण्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही. गोठ्याचं छत हे चांगलं मजबूत असावं. तुटलेलं छत असेल तर पावसाळ्यात गोठ्यात पाणी गळल्यामुळे घाण साचून रोगराई पसरू शकते. जनावरांचा पाय घसरून अपघात होण्याचीही शक्यता असते. मंडळी, जनावरांचं पोषण व्यवस्थापन करत असताना हिरव्या चाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात

0: पाणी असल्यामुळं जनावरं पाणी कमी पितात, पण उन्हाळ्यात कमीत कमी 4 वेळा आणि हिवाळ्यात 2 वेळेला दुधाळ जनावरांना ताजं पाणी अवश्य द्यावं. जनावराला दिला जाणारा आहार हा जनावराच्या स्वतःच्या दैनंदिन गरजा, दुधाचं उत्पादन आणि गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाचं पोषण आणि वाढ यासाठी वापरला जातो. जनावर गाभण असताना ताजा आणि स्वच्छ चारा दिला पाहिजे, अन्यथा त्याच्या दुधाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. चारा देताना हिरवा चारा आणि कोरडा चारा अर्थात कडबा हे दोन्ही मिसळून द्यावं. यामुळं आहारामध्ये संतुलन राहून पचन नीट होतं. कोरडा चारा जनावरांना कमी प्रमाणात दिला गेला तर त्यांच्या दुधात फॅटचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. हिरव्या चाऱ्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण जसजसं वाढत जाईल तसतसं कोरड्या चाऱ्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण दुग्ध व्यवसायातील व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो अवश्य ऐका आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 7:45 ऍडव्हान्स आयुर्वेद, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 झालेली आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
4: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
5: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोडअल्ली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होईल होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
4: नक्कीच. मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
5: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचनं येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे.

0: पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: आरोग्यविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
4: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंदी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
5: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण

0: केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: सर्व सणात, सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
9: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
8: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
9: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 6:55 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम सुलभ ग्राहक सुसंवाद.
10: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
11: सुप्रभात काका.
12: नमस्कार
11: काका. परवा दिवशी माझे बाबा म्हणत होते की त्यांच्या मित्राच्या मुलानं पंतप्रधान रोजगार सृजन यामध्ये कर्ज घेऊन नवीन उद्योग सुरू केलाय. आता मला सांगा की हे रोजगार सृजन काय आहे?
12: अहो, ही केंद्र सरकारची मुख्य रोजगार योजना आहे, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. ही योजना कर्ज आणि अनुदान अशी आहे. याचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील नवीन रोजगार प्रकल्प सुरू करण्यासाठी मदत करणे असा आहे.
11: बरोबर आहे, पण यासाठी कुणाला पैसे मिळतात आणि काय काय करायचं हेही सांगा.
12: हे बघा, बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणं, ग्रामीण आणि शहरी भागात सूक्ष्म उपक्रम स्थापन करून रोजगार निर्मिती करणं, पारंपरिक कारागिरांना आणि तरुणांना मजुराऐवजी मालक बनवण्यासाठी प्रोत्साहित करणं हा याचा मूळ उद्देश आहे. याला उद्योग व्यवसायाप्रमाणे किंवा उत्पादनाप्रमाणे साधारण 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. व्यवसाय किंवा सेवा क्षेत्र यासाठी साधारण 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं.
11: मग आता याला अनुदान सुद्धा आहे का?
12: हो तर, सामान्य प्रवर्गातील ग्रामीण भागातील मुलांच्यासाठी 25% आणि शहरी भागातील मुलांच्यासाठी 15%. विशेष प्रवर्ग SC ST, OBC, महिला, दिव्यांग, माजी सैनिक यांना ग्रामीण भागात 35% आणि शहरी भागात 25% अनुदान आहे.
11: काका, मग हे सरसकट सगळ्यांनाच मिळतं का?
12: नाही, याला निकष असे आहेत की अर्जदाराचं वय 18 वर्ष पूर्ण असावं. शिक्षणाची अट अगदी कमी आहे. फक्त 8वी पास जरी असलं ना तरी सुद्धा नियमानुसार 5 ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. पण जुन्या प्रकल्पासाठी हे कर्ज उपलब्ध नाही. स्वयंसहायता गट, सहकारी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट यांना सुद्धा हे कर्ज मिळू शकतं. याला कागदपत्र काय फार आवश्यक नाही आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्राची प्रत, प्रकल्प अहवाल, लागू असल्यास जातीचं प्रमाणपत्र, विशेष प्रवर्गासाठी म्हणजे दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी जी योग्य ती कागदपत्र असतील ना त्याचा वापर होतो. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्याशिवाय जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग महामंडळ याच्या मार्फत सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. सर्व तरुण तरुणींनी या योजनेचा फायदा घेऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी याचा खूप उपयोग आहे.
11: हो काका.
10: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. ऐकूया साहित्य विषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध पैसा आता प्रसारित करत आहोत.

आपण आपल्या सुखासाठी आनंदासाठी आयुष्यभर धडपडत असतो आणि त्यासाठी पैसा हा अत्यंत गरजेचा आहे अशी आपली बहुतांश लोकांची धारणा झालेली असते. पैसा आणि सुख यांचं फार जवळचं नातं आहे असा आपला दृढ समज आहे. सुखप्राप्तीसाठी पैसा गरजेचा नसतो असं म्हणणाऱ्या व्यक्ती फारच दुर्मिळ आहेत. आपल्या जीवनात आपण पैशाला दिलेल्या अवास्तव महत्वामुळं पैसाच आपलं सर्वस्व होऊन बसलेला आहे. कारण आज वास्तव जीवनात पैसा हाच महत्वाचा आहे. शरीराला जसा श्वास आवश्यक आहे तसाच चरितार्थासाठी पैसा हा महत्वाचा आहे. श्वासाखेरीज आपण जगूच शकणार नाही, तसंच पैशाशिवाय जगणं अशक्य आहे. पैसा असेल तर आपण सगळं काही विकत घेऊ शकतो. सारं विश्व आपलंसं करण्याचं सामर्थ्य पैशात आहे अशी आपली एक धारणा झालेली असते. म्हणून पैशासाठी लोक अगदी वेडे होतात. वास्तविक पैसा हे उत्तम जीवन जगण्याचं एक साधन आहे, ते साध्य नव्हे ही गोष्ट आपण विसरतो. तसंच पैसा म्हणजे सर्वस्व नाही. ज्याच्यासाठी पैसा मिळवायचा ते आपलं आयुष्य अधिक महत्वाचं आहे हे आपण विसरतो. पैशासाठी मरमर करणाऱ्या काही लोकांना पैशानं मिळणाऱ्या सुखसुविधांचा उपभोग घेण्यासाठी मरेपर्यंत वेळच मिळत नाही. पैशाबरोबरच आपलं वैयक्तिक जीवन सुद्धा महत्वाचं आहे. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे सुद्धा महत्वाचं आहे. आपली माणसं तसंच आपले नातलग हे सुद्धा महत्वाचे आहेत हे आपण बऱ्याच वेळा विसरतो. या संपूर्ण विश्वाला व्यवस्थित बांधून ठेवण्याची क्षमता पैशामध्ये आहे. माणसाची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमता सुद्धा पैशात आहे. लोक पैशासाठी आपली जात धर्म सोडतात, आपल्याच लोकांना फसवतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात, बऱ्याचदा पैशाला आपल्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. पण मंडळी, खरं तर हा पैसा म्हणजे देव नाही, पण लोक त्याची देवाप्रमाणे पूजा करतात. पैसा हा लोकांच्या सेवेसाठी आहे, पण प्रत्यक्षात आपण काय पाहतो तर लोकच पैशाचे गुलाम झालेले दिसतात. लोक पैशासाठी स्वतःचा जीव देतात तर कधी कधी दुसऱ्यांचा जीव सुद्धा घेतात. पैसा आपल्यासाठी घर विकत घेऊ शकतो, पण त्या घराला घरपण आणू शकत नाही. पैसा आपल्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो, पण शांत आणि समाधानी झोप देऊ शकत नाही. पैसा हा महत्वाचा आहे खरं, परंतु त्याच्या मर्यादा ओळखणं हे आपलं कर्तव्य आहे. पूर्वीच्या काळी लोक पैसे फारसे साठवून ठेवत नसत, पण तरीही ते समाधानाचं जीवन जगत असत. आणि आज तर काय, जणू काही पैसा कमवून आणि साठवून ठेवण्याची स्पर्धाच सुरू आहे. आणि या स्पर्धेत आपण आपली नातीच हरवून बसलोय. सत्य शुद्ध मार्गाने मिळवलेला पैसा आपल्याला खऱ्या अर्थानं सुख आणि समाधान देत असतो. असा पैसा स्वतःसाठी कुटुंबासाठी खर्च करून उर्वरित हिस्सा हा समाजासाठी राष्ट्रासाठी खर्च केला तर तो परमोच्च आनंदाची अनुभूती देऊन जातो. अनिष्ट तसंच भ्रष्ट मार्गानं आलेला पैसा हा स्वतःसाठी तापदायक ठरतोच, पण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा दुःखदायक आणि हानिकारक ठरू शकतो. निसर्ग नियमानुसार घेतलेला प्रत्येक श्वास हा सोडावाच लागतो. जर आपण घेतलेला श्वास सोडलाच नाही तर आपण जिवंत राहणारच नाही. तसंच कमवलेला पैसा हा योग्य ठिकाणी खर्च केला नाही तर त्या कमवण्याला काहीच अर्थ नाही. समाजात आपण पाहतो की काही लोकांना कमवायचं कळतं, पण द्यायची वेळ आली की ते अस्वस्थ होतात. मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज आला की आपल्याला आनंद होतो, परंतु डेबिटचा मेसेज पडला की आपण बेचैन होतो. म्हणून जसं कमवतो तसं योग्य ठिकाणी खर्च करण्याची दानत असणं सुद्धा गरजेचं आहे. आता या संदर्भात एक बोधकथा पाहूया बरं का. एका कंजूस माणसानं आयुष्यभर कष्ट करून करोडो रुपये जमा केले आणि आता पुढचं आयुष्य तो काम न करता आरामात जगण्याचं स्वप्न पाहू लागला. तेवढ्यात यमराजानं त्याचा दरवाजा ठोठावला.

0: त्या माणसानं यमदेवाकडे एक वर्षाचा वेळ मागितला, पण यमराजानं त्याचं काही ऐकलं नाही. शेवटी त्या माणसानं अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली आणि मला फक्त 3 दिवस आणखीन जगू द्या अशी विनवणी केली. तरीही यमराजानं त्याचं म्हणणं मान्य केलं नाही. मग त्यानं आपली आयुष्यभराची सगळी कमाई देऊ केली आणि एका दिवसाचं आयुष्य द्या असं सांगितलं. तीही विनंती यमराजानं नाकारली आणि मग त्यानं एक संदेश लिहिण्याची परवानगी मागितली आणि त्यानं कागदावर लिहिलं की जो कोणी माझा हा संदेश वाचत असेल त्याला मी सांगू इच्छितो की आयुष्यभर फक्त संपत्ती गोळा करण्याच्या मागं लागू नका. आहे तो क्षण स्वतःसाठी जगून घ्या. माझे करोडो रुपये शेवटी मला एका दिवसाचा सुद्धा आयुष्य देऊ शकले नाहीत. त्यामुळं कमावलेला कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो. तात्पर्य काय? तर पैसा हा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध पैसा आत्ताच आपण ऐकलात. वाचन आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: स्फूर्ती दही वाटीभर,
4: थंडावा पोटभर,
3: उन्हाळा असो वा उपवास,
4: स्फूर्ती दही एकदम खास.
3: स्फूर्ती.
5: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज. आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: श्रोते हो, शुक्रवारी 29 मे ला सकाळी 10:30 वाजता इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। 31 मे च्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर।
1: FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या। तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे।

0: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
1: श्रोतेहो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणी पुणे, 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं

0: सागराला निक्षण सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन। इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई। लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना। आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान। आता सविस्तर बातम्या। कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल। केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे। देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली। या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे। राज्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो आहोत, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत। यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे

0: पेट्रोल डिझेल आहे याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत. कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
1: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबी सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील

देवठाणा जवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात पिण्यासाठी गेलेल्या चौघांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर एका बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून एका महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4 मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्युमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली

0: वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला. त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले. एक वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
4: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
3: शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
4: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244
1: श्रोते अवश्य ऐका आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर, 7:45 ऍडव्हान्स आयुर्वेद, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर.
5: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंदी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
6: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
7: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
6: काय
7: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
8: रुचिराची एवन चटणी, खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
9: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
10: काळजी करू नकोस, थंड हो.
9: कसं काय?
10: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
9: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
10: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
9: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्यासोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, 16 विभाग, त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड

0: सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माईन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माईन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
1: नक्कीच, आता मागच्या वर्षीचा जर पूर परिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं, तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूर परिस्थिती आपण हाताळली.
0: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
1: हो ना,
0: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसादाची यंत्रणा जी अलर्ट एजन्सीत आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे एनडीआरएफ यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखर चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच, खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ऍक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय, वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण दोन कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सीज, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला, हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे जे क्षेत्र असतील त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत

0: वेगवेगळ्या एजन्सीज एनडीआरएफ एचडीआरएफ यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करतंय. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राउंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवत प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपले राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच. आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच. कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाही तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः LCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार आहोत की मागे जे लँडस्लाईडच्या घटना झाल्या त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भाईचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भाईचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, टीबी किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या टीबीची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात किंवा टीबीच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला टीबीच असतो अशी काही केस?
4: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या.
3: बर.
4: हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यांची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाशी संबंधितच होता.
3: अच्छा.
4: त्यांना बाकीची नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का, तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का, तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का, तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरक्लॉसिस ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो ह्याचं निदान कन्फर्म झालं.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83850 63934, 83850 63934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
4: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरक्लॉसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
3: अच्छा.
4: तर असं नसून 80-90% ट्युबरक्लॉसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरक्लॉसिस ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्लॉसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्लॉसिस होऊ शकतो.
3: अच्छा.
4: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत.
3: ओके.
4: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्लॉसिस आहे शोधून घेऊ शकता आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्लॉसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधे दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
3: नक्कीच.
4: श्रोतेव, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.

0: नक्कीच, लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
1: अगदी बरोबर.
0: या मुद्द्यावरच इथंच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थकेअर हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:45 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: लहान मुलांमध्ये जो डायबिटीस आपण बघतो त्यांना आपण टाईप 1 डायबिटीस असं म्हणतो, आणि मोठ्यांमध्ये जो बघतो त्याला टाईप 2 डायबिटीस असं म्हणतो, म्हणजे जो 85 नंतर बघितला जायचा. आता हा जो 85 मध्ये जो डायबिटीस येतोय हा नेमका कुठला डायबिटीस आहे? टाईप 1 आहे का टाईप 2 आहे? कशामुळे होतो याबद्दल आज बोलूयात.
6: कसं याच्यामध्ये की जर का आपण बघितलं की लहान मुलांमध्ये टाईप 1 म्हणतात कारण त्यांच्याकडे पॅनक्रियाज काम करत नसतो, बरोबर ना. मग याला ऑटो इम्युन कंडिशन्स म्हणतात. मग ऑटो इम्युन कंडिशन जर का आपण बघितलं तर म्हणजे कसं आहे की आपलीच प्रतिकार शक्ती आपल्या विरोधात काम करायला लागते. आता त्याला अनेक कारणं आहेत, त्याच्यावर मी अनेक ठिकाणी बोललेलो पण आहे, बरोबर ना. पण जर का आपण बघितलं की आता जर का ह्या मिडिल एज मध्ये होणारा जर का डायबिटीस आपण जर का बघितला तर त्याच्यामध्ये अशी मल्टिपल कारण सांगितली जातात. म्हणजे कसं आहे की जर का आपण खाण्यापिण्यामध्ये जर का बघितलं, बरोबर की नाही, म्हणजे आता ग्लुटीन बद्दल पण बरंच येते. म्हणजे जेव्हा हरित क्रांती झाली त्यावेळेला जे हायब्रिडायझेशन झालं त्यावेळेला जो काही म्हणजे नवीन गहू तयार झाला त्याचं ग्लुटीन आणि पूर्वीच्या याचं ग्लुटीन याच्या आधी जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यानंतर आपण जे काही प्रिझर्व्हेटिव्ह वापरतो प्रत्येक याच्यामध्ये, फूड इंडस्ट्री जी आहे ती अडिक्शन साठी अनेक केमिकल्स वापरते, या सगळ्या गोष्टी काय करतात, तुमचं पचन डिस्टर्ब करतात. मग पचन डिस्टर्ब झाले की मग अनेक प्रकारचे बी कॉम्प्लेक्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, अनेक मिनरल्स असतील, यांचं ऍब्सॉर्प्शन काय व्हायला लागले, डिस्टर्ब व्हायला लागले. आणि मग त्याच्यामुळे शरीरामध्ये अनेक गोष्टींची जर का डेफिशियन्सी क्रिएट व्हायला लागली तर मात्र शरीर प्रॉपरली काम करू शकणार नाहीये. आणि मग जर का शरीर प्रॉपरली जर का काम नाही करून झालं की त्याला आपण मेटाबॉलिक इम्बॅलन्स म्हणतो.
5: ओके.
6: आणि डायबिटीस इज अ मेटाबॉलिक डिसीज. आणि जर का हा मेटाबॉलिक इम्बॅलन्स झाला तर त्याच्यातून शुगर वाढायला लागते, कारण शुगर इज द एनर्जी, बरोबर ना. आपण गेलो की पहिल्यांदा ग्लुकोजच लावली जाते, बरोबर ना. आणि मग त्याच्यातून काय होतं, मेटाबॉलिक इम्बॅलन्स मधून शुगर वाढायला लागते. आणि हे हल्ली तरुण मुलांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात वाढत चालले.
5: श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
6: बेसिकली आता असे जे अनेक मुलं येतात आमच्याकडे, बरोबर आहे ना, मग काही जणांमध्ये मेडिसिननी कंट्रोल होत असते, काही जणांमध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन दिले जातात पण कंट्रोल होत नाही, मग डायरेक्ट त्यांना इन्सुलिन चालू केलं जातं, बरोबर ना. जर का मेडिकली याला बघितलं तर ते 1.5 म्हणतात. 1.5 का म्हणतात, कारण जर का कसं असतं की बऱ्याच जणांचं जर का बघितलं इन्सुलिन चालू केले गेले पण तुम्ही सी पेप्टायडेस टेस्ट केलं म्हणजे पॅनक्रियाज काम करतोय की नाही याच्यासाठी ती टेस्ट असते, ती केली तर पॅनक्रियाज व्यवस्थित काम करत असतो. म्हणजे असं नाही की इन्सुलिन तयार होत नाहीये किंवा बीटासेल्स काम करत नाही असा काही प्रकार नाहीये. मग त्यामुळे त्यांना टाईप 1 पण म्हणता येत नाही. म्हणून मग त्यांना 1.5 का म्हणतात, कारण काय होतं की जर का ही म्हणजे परिस्थिती जी आहे म्हणजे शरीरातलं जे काही एकूण वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू बीटा सेल्स डॅमेज होत जाऊन कधी कधी काय होतो तो टाईप 1 मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे त्याला 1.5 म्हणलं, म्हणजे कधी कधी तो 1 मध्ये पण कन्वर्ट होतो, कधी कधी तो 2 मध्ये पण जातो, म्हणून त्याला 1.5 असं म्हणलेलं
5: आहे.
6: पण जर का नुसतं शुगर कंट्रोल करण्यावर भर दिला तर मात्र कसं होतं की 10-12 वर्ष आपण त्या शुगर कंट्रोल करण्यावर काम करतो आणि 10-12 वर्षानंतर मात्र कॉम्प्लिकेशन ज्या वेळेला क्रिएट व्हायला लागतात त्यावेळेला वर वय काही फार नसतं, म्हणजे साधारण 40 मध्ये आलेले असतात. आणि 40 मध्ये जर का तुम्हाला कॉम्प्लिकेशन क्रिएट झाले तर मग तुम्ही किती काळ

0: जगणार हा सगळ्यात मेजर पार्ट इथे असतो. तर त्यामुळे जर का तुम्हाला कमी वयामध्ये डायबिटीस झालेला असेल तर तुम्ही प्रॉपर आयुर्वेदिक सल्ला घ्या आणि तो कसा रिव्हर्स होईल याच्यावर काम करा, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येऊ शकतील.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:50 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम सैनिकी पॅटर्न निवासी शाळा.
3: श्रोतेहो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
4: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
5: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
6: बाबा? झोपू दे ना.
5: काय करायचं याला?
6: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
5: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
4: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
5: मग काय करू?
4: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
5: काय सांगताय?
4: अहो हो,
3: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
4: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार.
4: मॅडम, आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
7: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
4: अगदी.
7: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
4: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
7: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
4: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
7: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
4: अरे वा.
7: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
4: अगदी अगदी बरोबर आहे.
7: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
4: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
7: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
4: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
7: धन्यवाद.
3: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघ

0: घडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
1: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
2: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
3: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
4: सैनिकी पॅटर्न निवासी शाळा हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला

सुरेश वाडकर यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांचं प्रमाण चिंताजनक आहे. मागील 2 वर्षांचा आढावा घेतला असता अल्पवयीन मुलांकडून होणारा वाहनाचा वापर वाढला आहे. या मुलांना अनेकदा वाहनं चालवण्यासाठी त्यांचे पालकच प्रोत्साहित करताना दिसतात. वाहन चालवताना मुलाला समोर बसवून त्यांच्या हाती वाहन देण्याची बेफिकिरीही अनेकांनी डोळ्यांदेखत पाहिली आहे. मुलांनी लवकर वाहन चालवायला शिकावं हा काही पालकांचा अट्टहास पुढील धोक्यांना आमंत्रण देतो. जानेवारी 2025 ते मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यात अल्पवयीन मुलांनी केलेल्या अपघातांची संख्या 12 आहे. यामध्ये जवळपास 9 जणांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे तर 8 जण गंभीर जखमी. एका महिन्यात 41 पालकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अल्पवयीन चालकाकडून अपघात घडल्यास संबंधित पालकांविरोधात गुन्हा दाखल केला जातो. यात 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 25,000 दंडाची तरतूद आहे. अशा चालकांना वयाच्या 25 पर्यंत वाहन परवाना दिला जात नाही. कारवाईत सापडलेल्यांच्या पालकांविरोधातही खटले न्यायालयात पाठवले जातात. श्रद्धेय, पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं 25 मे पासून डिजिटल शेतीशाळा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी, महिला गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहा.

श्रोतेहो, गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेज लाईन, चेंबर आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याच्या निमित्तानं बंद असलेल्या पारिख पुलाखालील वाहतूक आता गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी या कामांची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आज म्हणजेच बुधवारी या कामाच्या निमित्तानं रस्त्याच्या बाजूनं पुलाखाली साचलेली खर माती उचलण्याचं काम केलं जाणार आहे. त्यानंतर उद्या म्हणजेच गुरुवारपासून रस्ता पूर्ववत खुला केला जाणार आहे.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतो, जिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू. शेतकऱ्यांना घर बसल्या खत आरक्षित करण्याच्या सुविधा. शेतकऱ्यांना रासायनिक खत वेळेत पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा NFSF अंतर्गत नवीन ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली लागू करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता खतासाठी दुकानांवर रांगा लावण्याची किंवा अनेक ठिकाणी फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही. या नवीन डिजिटल व्यवस्थेमध्ये शेतकरी मोबाईल ऍप, CSC केंद्र, PACS संस्था, सहकारी संस्था किंवा अधिकृत खत विक्रेते यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करून खत आरक्षित करू शकणार आहेत. शेतकऱ्यानं अर्ज केल्यानंतर संबंधित दुकानातील उपलब्ध साठ्यानुसार QR कोड किंवा टोकन क्रमांक दिला जाणार असून त्याद्वारे खत वितरित केलं जाईल.

खत आरक्षित करू शकणार आहेत. शेतकऱ्यानं अर्ज केल्यानंतर संबंधित दुकानातील उपलब्ध साठ्यानुसार क्यू आर कोड किंवा टोकन क्रमांक दिला जाणार असून त्याद्वारे खत वितरित केलं जाईल.

10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून श्रोतेहो, 6 अधिक देशातील चित्रपटांचा समावेश असलेल्या कलानगरी कोल्हापूर फिल्म फेस्टिवलला कालपासून प्रारंभ झाला. सायबर कॉलेजच्या आनंद भवनात हा महोत्सव सुरू असून आज विविध चित्रपटांसह संध्याकाळच्या सत्रात पारितोषिक वितरण होणार आहा.

श्रोतेहो, महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील सर्जिकल विभागाकडील ऑपरेशन थिएटरचं निर्जंतुकीकरणाचं काम करण्यात येणार आहे. हे काम 30 मे ते 1 जून पर्यंत 3 दिवस करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत सर्जिकल विभागाकडील ऑपरेशन थिएटर 3 दिवस बंद राहणार आहे. मंगळवार दिनांक 2 जूनला स्वॅब रिपोर्ट आल्यानंतर कामकाज सुरू होणार आहे. रुग्ण नातेवाईकांनी सीपीआर येथील रुग्णसेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. श्रोतेहो, आज 27 मे जागतिक विपणन दिवस हा दरवर्षी 27 मे रोजी साजरा केला जातो. जागतिक विपणन दिवस अर्थात वर्ल्ड मार्केटिंग डे. 27 मे रोजी हा दिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे या दिवशी आधुनिक विपणनाचे जनक फिलिप कोटलर यांचा जन्मदिवस. व्यावसायिक आणि ग्राहकांना जोडण्यात विपणनाची अर्थात मार्केटिंगची भूमिका, नाविन्यता आणि टिकाऊ आर्थिक प्रभावाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो. श्रोतेहो, 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. या निमित्तानं बोलूया तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी. जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 30 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. त्यासाठी आमचा फोन नंबर 02132562624. फोन नंबर पुन्हा एकदा 02132562624. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, सुश्राव्य अशा मालिका आणि गाजलेली नभोनाट्य आकाशवाणीच्या संग्रहातील हा सुवर्ण ठेवा खास तुमच्यासाठी आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते, आजच्या आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक समीक्षक भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात आज सकाळी 10:30.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार

निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन संस्कृती पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद

0: झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: देश खरा प्रमाण गोकुल दूध
1: चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: जीवन जगत असताना आपण जे काही करतो त्या करण्याला क्रियमाण असं म्हणतात. क्रियमाणाच्या ठिकाणी विचार, इच्छा, उच्चार आणि आचार या सर्व गोष्टी येत असतात. आणि म्हणून क्रियमाणाच्या ठिकाणी आपण नित्य सावध राहिलं पाहिजे. लग्नाच्या वेळी सावधान असं म्हणतात. याचा अर्थ काय? तर संसार करत असताना आपण सावध राहिलं पाहिजे, जीवन जगत असताना आपण सावध राहिलं पाहिजे असं त्यांना सांगायचं असतं. आपण काय विचार करतो ते आपल्याला कळत नाही, आपण काय इच्छा करतो तेही आपल्या लक्षात येत नाही. उच्चार आचार लक्षात येतात, पण आपण विचार करतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि चिंता करतो हेही आपल्याला कळत नाही. आपण भूतकाळात घडून गेलेल्या अनिष्ट गोष्टींचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता या दोन्ही गोष्टी करत असतो. देवाचं चिंतन करताना कुणी दिसत नाही आणि चांगले विचार पोषण्याचाही कुणी प्रयत्न करत नाही. आपण झाडं लावतो तेव्हा त्या झाडांच्या सभोवती कुंपण घालतो, त्यांना खत पाणी देतो, सिंचन करतो म्हणजे आपण त्यांना पोसतो, मुलांना जन्म देतो आणि आपण त्यांना अन्न पाणी कपडे लत्ते देतो, त्यांना योग्य शिक्षण देतो म्हणजे आपण त्या मुलांना पोसतो. त्याचप्रमाणे विचार ही सुद्धा आपली मुलं आहेत. जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. जीवनविद्या सांगते

सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय. आणि म्हणून सुंदर विचारांना आपण पोचलं पाहिजे, सुंदर विचारांची आपण जोपासना केली पाहिजे, आणि हे आपोआप होणारं नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं. एकदा का तुम्हाला ती सवय जडली की ते होईल. विश्वप्रार्थना म्हणण्याची, नामस्मरण करण्याची एकदा का तुम्हाला सवय जडली की तुम्ही जिंकलात म्हणून समजा. सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. ही जी उपासना आहे, ही उपासना आम्ही लोकांना करायला शिकवतो. तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, करावी पूजा मनेची उत्तम. यासाठी फुलं, अक्षदा हे सर्व कशाला हवं? जीवनविद्या देखील तेच सांगते. जीवनविद्या सांगते की मानस पूजा ही सर्वात श्रेष्ठ. तिथं वास्तविक काहीही लागत नाही. तिथं तुम्ही आणि तुमचं मन, दुसरं काहीही लागत नाही. ज्याला आपण सुंदर विचार असं म्हणतो, ते सुंदर विचार किंवा ज्याला आपण चिंतन म्हणतो, ते फार महत्त्वाचं आहे. जीवनविद्या सांगते की कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देत असतो, त्याप्रमाणे विचार आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम सातत्यानं करत असतात. या विचारचक्रात जे अडकतात, ते अक्षरशः चक्रावून जाऊन अखेर नेस्तनाबूत होतात. याच्या उलट जे हे विचारचक्र आपल्या बुद्धीच्या बोटावर धारण करून चक्रधर होऊन राहतात, त्यांनाच विचारांच्या चक्राला इष्ट कलाटणी देऊन जीवनाचं शिल्पकार होण्याचं भाग्य लाभतं. यू कॅन चेंज युअर डेस्टिनी बाय द थॉट्स दॅट यू थिंक, द आयडियाज दॅट यू हार्बर, द बिलीफ्स दॅट यू ॲक्सेप्ट अँड द सीन्स दॅट यू रिहर्स इन द हिडन स्टुडिओ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड थ्रू द कॉन्शियस माइंड. यू थिंक करेक्टली अँड सायंटिफिकली, यू मस्ट नो द ट्रूथ. वेन द थॉट्स डिपॉझिटेड इन युअर सबकॉन्शियस माइंड आर कन्स्ट्रक्टिव्ह, हार्मोनियस अँड पीसफुल, द मॅजिक वर्किंग पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड विल रिस्पॉन्ड अँड ब्रिंग अबाउट हार्मोनियस कंडिशन्स, ॲग्रिएबल सराउंडिंग्स अँड द बेस्ट ऑफ एव्हरीथिंग. वेन यू बिगिन टू कंट्रोल युअर थॉट प्रोसेसेस, you can apply the power of your subconscious mind to any problem or difficulty. vicharancha samarthya kiti aahe bagha. vicharancha kiwa chintanacha samarthya kiwa kriyamanacha samarthya dhyanat ghetla tar vicharancha thikani apan nitya savad asla pahije asa je jivan vidya sangte te ka sangte te aple dhyanat yeil. विचारांच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी, क्रियमाणाच्या ठिकाणी जर तुम्ही सावध राहिलात, तर यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. कल्पना, भावना, धारणा हे सर्व वास्तविक विचार आहेत. आणि हे विचार तुम्ही, जीवनविद्या सांगते त्याप्रमाणे जर कराल, तर तुम्हाला तुमचं नशीब बदलता येईल. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायला नको. या संदर्भात डॉक्टर मर्फी काय सांगतात पहा. ते सांगतात, जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. ज्याप्रमाणे पाणी हे नळी किंवा नळातून वाहतं, त्यावेळी ते त्या नळीप्रमाणे किंवा नळाप्रमाणे आकार घेतं. नळी लहान असेल तर पाणी त्याप्रमाणे आकार घेतं. नळा मोठा असेल तर पाणी त्याप्रमाणे आकार घेतं. इट टेक्स द शेप ऑफ द पाईप. त्याप्रमाणे म्हणजेच सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. जीवनविद्या सांगते की तुमच्या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे, ही जाणीव वाहते आहे. ही जाणीव म्हणजेच चंद्रभागा आहे, भीमा आहे, गंगा आहे. तुमच्या विचारांप्रमाणे ती आकार घेत

0: असते हे आपण लक्षात ठेवायला हवं. हे जे लाईफ प्रिन्सिपल म्हणजे जी जाणीव आहे ती तुमच्या विचारांप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये आकार घेत असते. तुमच्या जीवनाला आकार देण्याचं सामर्थ्य तुमच्या विचारात आहे आणि जाणीव जी आहे ती वाहते आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण अनिष्ट विचार करतो, अनिष्ट चिंतन करतो आणि जाणीव जी वाहते आहे ती त्या विचारांप्रमाणे आकार घेते. म्हणून तुम्ही सुंदर विचारांची जोपासना करा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. तुकाराम महाराज सांगतात, थोडे आहे चित्त सहाय्य झालिया. आता हे जे थोडे आहे ते श्री सद्गुरूंकडून समजलं पाहिजे आणि सद्गुरूंनी दिलेलं मार्गदर्शन उमजलं तर मात्र ते सोपं आहे. नाहीतर पूर्वी होतं तेच ठीक आहे असं म्हटलं तर चालेल का? पूर्वी खटाऱ्यानं जात होता, आता जाता का? पूर्वी शेंडी ठेवत होते, आता ठेवता का? जीवनविद्या सांगते की पूर्वीच्या काळी जे काही चांगलं होतं ते तुम्ही अवश्य घ्या, मात्र जे अनावश्यक आहे ते सोडून द्या. आणि ते सोडून दिलं पाहिजे. पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी अवश्य घ्या, पण भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवणाऱ्या गोष्टी असतील तर त्याचा स्वीकार मात्र कदापि होता कामा नये. आता काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आताच आपण ऐकलात. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: ही यादी ब्यारगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
4: नुटेलाची एवन चटणी
5: खास घरगुती पद्धतीने तयार

0: लिली रुचिराची A1 चटणी।
1: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही।
2: काळजी करू नकोस, थंड हो।
1: कसं काय?
2: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात।
1: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
2: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध।
1: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात।
3: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन पुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह।
4: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा। इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश।
3: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू।
4: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध। संपर्क 02131244461।
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
8: स्फूर्ती दही वाटीभर,
9: थंडावा पोटभर,
8: उन्हाळा असो वा उपवास,
9: स्फूर्ती दही एकदम खास।
10: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर। अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380।

0: सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही रचना आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला नया दौर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत.

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोतो अवश्य ऐका NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz. गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता लीडर या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, शकील बदायुनी यांच्या गीतरचनेला संगीत दिलंय नौशाद यांनी.

0: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार प्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता राम और श्याम या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सहकार्यांचा आवाज, शकील बदायनी यांची गीतरचना, नौशाद यांचं संगीत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता कोहिनूर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा आवाज. शकील बदायूनी यांची गीतरचना, नौशाद यांचं संगीत.

0: श्रोते हो, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, सुश्राव्य अशा मालिका आणि गाजलेली नभोनाट्य आकाशवाणीच्या संग्रहातील हा सुवर्ण ठेवा खास तुमच्यासाठी आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
1: श्रोतेहो, आजच्या आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक समीक्षक भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात 10:30। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता गंगा जमुना या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज।

से नेहा हमार होय गवा सारा चौपट मोरा रोजगार।

गीतवहार या कार्यक्रमामध्ये आता सावन की घटा या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज, एस एच बिहारी यांच्या गीतरचनेला संगीत दिले ओ पी नय्यर यांनी.

आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता प्रीती संगम या नाटकासाठी उदयराज गोडबोले आणि सहकार्यांचा आवाज.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट

0: करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता सलील कुलकर्णी यांच्या आवाजात बाभ बोरकर यांची गीतरचना.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: बाळे, कोण शिवल्यागत का बंद हाय?
2: तात्या, दाढ लई दुखालिया, मंजन लावून बसलोय.
1: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय, दातासाठी 1 नंबर.
3: माधव मिशन, डेव्हल क्लब, तळमजला.
4: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
5: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
4: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
5: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
6: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता बकुळ पंडित यांच्या आवाजात पाणीग्रहण या नाटकासाठी पदरचना.

0: आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा

0: या प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर।
1: फोन 940 440 8000।
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
3: मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात ही रचना ऐकूया।

वैशाली सामंत यांच्या आवाजातील या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत.

0: नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक समीक्षक भालचंद्र नेमाडे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं आजच्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत आपण ऐकूया.
1: नमस्कार सर. आकाशवाणीमध्ये तुमचं स्वागत करते. आकाशवाणीशी भालचंद्र नेमाडे आणि कोसला ही कादंबरी यांचं जरा जास्तच नातं जुळलेलं आहे, कारण स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आकाशवाणीने जो एक उपक्रम केला होता की 50 वर्षात प्रसिद्ध झालेल्या लाखो पुस्तकांच्या पैकी सर्वोत्कृष्ट 10 पुस्तकं निवडा असं वाचकांना आवाहन केलं होतं, आणि

0: त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर ययाति या कादंबरीबरोबर कोसलाची पसंती वाचकांनी कळवली होती, तर ह्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय सर?
1: मला ते जरा आश्चर्य वाटलं, कारण दोन्ही काही कादंबऱ्या जुळणाऱ्या नाही आहेत, परंतु एका एवढ्या मोठ्या सामाजिक परिप्रेक्ष्यात असे दोन विरुद्ध टोकं येऊ शकतात, लोकांना दोन टोकाच्या गोष्टी आवडू शकतात असं.
0: पण कोसला कादंबरी लिहिली गेली 1963 मध्ये, म्हणजे प्रसिद्ध झाली, आणि आता इतकी वर्ष झाली, म्हणजे आता तिसरी पिढी असेल मला वाटतं कोसला
1: जवळपास हो.
0: वाचणारी, तर ती कादंबरी अजूनही आवडते.
1: याचा एक मला आनंद अशामुळे होतो की अजूनही आपलं पुस्तक आहे टिकून या सगळ्या वाचनाच्या ह्याच्यात, आणि आजही अगदी रत्नागिरीतली मुलं कोसला संबंधी बोलत असतात, ही एक चांगली गोष्ट आहे. अजूनही आपण त्याच एक समुद्र पातळीवर आहोत याचा एक आनंद होतो. पण दुसरं असंही एक वाईट वाटतं की एवढ्या काळात नवी अजून तशी पकड घेणारी कादंबरी मराठी येऊ नये, हे जरासं एक मराठीचा अभिमानी म्हणून काही मला पटत नाही, कारण एक निदान पिढी बदलली की नवीन पुस्तक तसं यायला पाहिजे असं एक वाटतं. पण ते दुर्दैवाने का नाही आलं हे काही मला समजत नाही, कारण म्हणजे यायला पाहिजे होतं ते, निदान दलित वर्गातून यायला पाहिजे होतं, किंवा मुलींच्यातल्या कोणीतरी एक पांडुरंग सावकारचीच एक आवृत्ती असलेली मुलगी एक पुढे यायला पाहिजे होती, तिने एक तसं लिहायला पाहिजे होतं, पण ते काही दुर्दैवाने आपलं झालं नाही. मला वाटतं ती त्या दोन दिशा दिसतात आपल्याकडे अशा, की याच्या पुढे तसं कोणी लिहेल तो काहीतरी नवीन करेल.
0: कोसला किंवा पांडुरंग सांगवीकरांचं जे सगळं आयुष्य आहे ते अजूनही अपील होतं, याचा अर्थ असा काही असू शकतो का की ती जी काही एक अधिकारशाही त्यावेळेच्या तुम्ही कादंबरीत दाखवलेली ती अजूनही समाजातनं बदललेली नाहीये, कुटुंबातनं फारसा काही बदल झालेला नाहीये?
1: असं म्हणायला जाग आहे याच्या याचा याचा अर्थ की कोसलाचा मुख्य जो विद्रोह आहे तो अशा दाबून ठेवणाऱ्या काही प्रवृत्तींच्याकडे आहे, ती एक बाप म्हणजे त्याचा एक प्रतीक होतं. आणि मग कॉलेजचा प्राचार्य असेल, प्राध्यापक असेल, एकूण राजकीय पुढारी असतील, सांस्कृतिक पुढारी असतील, हे सगळं त्या काळातल्या इंग्रजी अंमलासारखे सगळ्या बारीक बारीक गोष्टींना आणि असहाय गोष्टींना दाबून टाकणारे असे एक घटक होते. तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यात कोसला अतिशय यशस्वी ठरली, आणि असं दिसतंय की अजूनही ते घटक आहेत. म्हणजे इंग्रज बदलले पण आपले आत्ताचे जे राजकारणी आहेत ते काही फार बदलले नाहीत, किंवा ते दुर्बल घटकांची काही फार काळजी घेतात असं वाटत नाही अजूनही. किंवा घरात सुद्धा एक पितृसत्ताक वातावरण अजूनही असावं, म्हणून मग ते वाचकांना अजूनही कोसला आपलंच प्रतीक एक वाटत असावं.
0: सर आता तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये कंपॅरेटिव्ह लिटरेचर या विभागाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे, साहित्य अकादमीवर तुम्ही आहात, नंतर परदेशामध्ये तुम्ही शिकवलेलं आहे, तर हा सगळा विचार करता आणि एक लेखक या नात्याने मराठी साहित्य आणि इतर भारतीय साहित्य, भारतीय भाषातलं आणि मराठी साहित्य आणि इतर परदेशी भाषांमधलं साहित्य, भारतीय साहित्य आणि परदेशी साहित्य ह्याच्याबद्दल काही तुलनात्मक सांगू शकाल?
1: हे इतकं हे एवढं मोठं विश्व आहे की याच्यात आपल्याला आता थोडक्यात सांगणं फार कठीण आहे, पण एक इथले ढोबळ निष्कर्ष जे नेहमीच आपण शिकवतो, वाचतो, विचार करतो, त्याच्यावरून असे काढता येतील की इतर भारतीय भाषांमधल्या म्हणजे अनेक भारतीय भाषांच्या मानाने मराठीचं कर्तृत्व फार कमी आहे असं दिसतं. विशेषतः मल्याळी, कानडी, बंगाली, हिंदी यांच्या मनाने काही मराठी विशेष काही करू शकलेली नाही असं एक दिसतं. याचा अर्थ मराठीतलं एक साई वाङ्मयीन संस्कृती मागे असलेली असं नाही वाटत, पण मला वाटतं लेखकच कुठेतरी मागे पडत आहेत, एक आपल्या कुवतीच्या बाहेर ते काही फार जात नाहीत, किंवा स्वतःवर काही फार ते एक अशी बंधने लादून घेत नाहीत की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. आहे त्याच्यात समाधान मानणारी अशी एक पिढी आपल्याकडे होऊन गेली की जी दिवाळी अंक, रविवारच्या वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या, लघुकथांसारखे चटपटीत प्रकार किंवा रंजक असं लिहिण्यात समाधान मानत मानत गेली आणि एक नुसतं देखावा करत गेली असं एक सबन पिढीचं एक निष्कर्ष काढता येईल. आणि आता नव्या पिढीनी कदाचित ह्या गोष्टी टाळल्या तर आपल्याला पुढे प्रगती करता येईल, पण आतून मराठीच्या खालून तळाखळातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आहे आणि चांगल्या प्रमाणात लोक वाचतात, खेडोपाडी पुस्तकं आपली जातात, त्याच्यावर चर्चा होते आणि चांगलं पुस्तक यायला, चांगले साहित्यिक प्रकार घडून यायला चांगलं वातावरण आहे. पण ते दुर्दैवाने आजपर्यंत काही फार घडलं आहे असं एक वाटत नाही. 2-3 चळवळी एक मोठ्या प्रमाणावर चांगल्या झाल्या, पण अजून मराठीला न्याय देणाऱ्या गोष्टी घडल्या पाहिजेत असं एक वाटतं. आता भारतीय साहित्य म्हणजे मराठी धरून इतर परदेशी साहित्याच्या मनाने जर म्हटलं तर माझ्या मते ती काही निराशा

0: परिस्थिती नाही, कारण नुसतं मराठीची जरी मला निराशाजनक वाटली तरी भारतीय भाषांमध्ये चांगल्या कादंबऱ्या, चांगलं साहित्य, चांगली समीक्षा, नंतर चांगले कवी मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात मोजके जर एक 10 साहित्यिक घेतले तर ते जगातल्या इतर कुठल्याही 10 साहित्यिकांच्या तोडीचे आहे असं तर म्हणता येतं सहजपणे. म्हणजे मी आता जर घेतलं तर एक बशीर, नंतर तकाळी, नंतर शिवराम कारंत, नंतर आडिगा, नंतर गोपीनाथ मोहंती, प्रेमचंद, शिरीषेंदू मुखोपाध्याय, ही जगातल्या कुठल्याही साहित्यिकांना तोडीच तोड अशी माणसं आहेत असं एक मला वाटतं. तेव्हा भारतीय पातळीवर परिस्थिती काही इतकी वाईट नाही.
1: आणि एकीकडे हे सगळं असं लिखाण साहित्य आणि दुसरीकडे साहित्याबद्दलचा जो व्यवहार चालतो सगळा, म्हणजे प्रकाशनं किंवा प्रदर्शनं पुस्तकांची किंवा साहित्य संमेलनं, त्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया? जो तुम्ही आता दिवाळी अंकांचा उल्लेख केला,
0: हा फार वरवरचा आणि मराठीला काही फार पुढे नेणारा नाही असं एक मला वाटतं. मराठी पुरतं जर बोलायचं तर आता आपण ते वैश्विक किंवा भारतीय पातळीवर जरा कठीण जातं सगळं एक त्यांच्यावर बोलणं, पण मराठी पुरतं आपल्याला माहीतच असल्यामुळे नीट बोलू शकतो आपण की ही जी लाखोंच्या संख्येने संमेलन लोक जमतात, पण त्यातल्या एक 10 लोकांनी तरी नीट वाचलेलं असतं की नाही याच्याबद्दल मला शंका वाटते. म्हणजे आता नारायण सुर्वेच्या परभणीला 3 लाख लोक जमले होते असं आपण गृहीत धरू, पण नारायण सुर्वेच्या कवितांच्या 2000 सुद्धा प्रति आजपर्यंत खपलेले नाही आहेत. म्हणजे तिथे जमलेल्या 3 लाख लोकांनी निश्चितच यातले 100 तरी प्रति वाचले असतील की नाही मला असं, पण ते गाऊन दाखवलेलं ऐकायचा टाळ्या वाजायच्या याच्या पलीकडे ते वाजत नाही. तीच प्रवृत्ती एखादा वेळांक वाचून साहित्यावरचं आपलं प्रेम सिद्ध करायचं आणि संपलं, किंवा एक एखादा वर्तमानपत्राचा एक साहित्य पुरवण वाचायची आणि आपलं साहित्यापुरतं एक कारण संपलं असं एक समजायचं. प्रत्यक्षात ते पुस्तक वाचणं, त्याच्यावर विचार करणं आणि त्या लेखकावर चांगली समीक्षा असणं हे दुर्मिळ आपल्याकडे घडतं. त्याच्यामुळे मला ही परिस्थिती काही बरोबर नाही वाटत आहे.
1: पण मग सर तुम्हाला काय वाटतं, चांगला वाचक कसा निर्माण होऊ शकतो?
0: चांगला वाचक हा फक्त वाचून निर्माण होतो. ते दुर्दैवाने आपल्याकडे न वाचता चांगला वाचक निर्माण करायची एक आपल्याकडे फॅक्टऱ्या निघाल्या दिसत आहेत की एक साहित्य संमेलनाला 3 लाख लोक आले म्हणजे 3 लाख लोक वाचक झाले असं आपण गृहीत धरतो, ते चुकीचं आहे. तर ते त्यातल्या एकानीच नीट वाचलं, समजा एक जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी एकानी अध्यक्षाची कविता नीट वाचली आणि त्याच्यावर एक नीट मनन केलं आणि काहीतरी रिस्पॉन्स चांगला दिला तर ते एक चांगली साहित्य सेवा होती. ते चांगलं वाचणं आपल्याकडे होत नाही असं एक दिसत आहे, कारण पुस्तकच जात नाही लोकांच्यापर्यंत, ती जाऊ नये अशी काहीतरी व्यवस्था दिसते. लायब्ररीमध्ये चांगली पुस्तकं नसतात असं दिसत आहे. फार अगदीच मोठ्या शहरांमध्ये किंवा आता रत्नागिरीला आपण आहोत तर रत्नागिरीच्या एखाद्या लायब्ररीत एखादं चांगलं पुस्तक सापडेल, पण ते खेडोपाडी ते पुस्तक जाईल याची खात्री नाही आहे. उलट तिथे निकृष्ट दर्जाची पुस्तकं जास्त भरली जात असावीत असं एक असं दिसतं याच्या वातावरणातून.
1: आणि चांगला लेखक कसा घडेल?
0: चांगला लेखक घडणं फार कठीण असतं, कारण मला असं वाटतं चांगला लेखक कसा घडतो, कसा तयार होतो ह्याचं काही आजपर्यंत तरी कोणालाच काही गणित नाही. म्हणजे असंच म्हणतात की चांगला लेखक हा ही कम्स फ्रॉम नोवेअर असंच म्हणतात, की तो त्याचं काहीच सांगता येत नाही कुठून इथून लांब 100 किलोमीटरवरच्या एखाद्या खेड्यात तो असेल अचानक तो पुढे येईल. पण एक समाजशास्त्रीय दृष्ट्या असं म्हणता येतं की चांगले लेखक तयार व्हावं अशी एक पृष्ठभूमी तरी तयार करू शकतो आपण. म्हणजे जो कोणी प्रतिभावान कुठेतरी जन्मलेला असेल, कुठल्या तरी गरीब ठिकाणी असेल, दूर असेल, त्याला चांगले साहित्य प्रकार काय माहीत असणं, त्याला चांगलं साहित्य मिळणं, जवळपास तो संस्कारक्षम वयात असताना त्या वयात त्यांनी खराब वाचलं तर तो खराब व्हायची शक्यता जास्त असते. पण त्याच्यासमोर निदान चांगले मॉडेल्स असणं, चांगलं साहित्य असणं आणि त्याचं एक जगाचं भान कसं वाढेल, आज जगात काय चाललं आहे त्याला निदान पुसट तरी कल्पना कशी येईल अशी एक व्यवस्था कुठेतरी रेडिओद्वारे, दूरदर्शनद्वारे किंवा वर्तमानपत्रातून पुस्तकातून तयार होणं आवश्यक असतं. ते दुर्दैवाने आपल्याकडे होत नाही. म्हणजे आपल्याकडे दूरदर्शनमधून ते घडायची शक्यता नाही, कारण ती चॅनेल सगळी इंग्रजी हिंदीनी संपवून टाकलेली आहेत आणि मराठीला कुठे जागा मिळते बातम्यांच्या बाहेरही काही कळायला मार्ग नाही. किंवा एक रेडिओतून ती एक शक्यता आहे, कारण रेडिओ हे मोठं जाळ आहे आणि छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा तिथलं लोकसंगीत, तिथले लोककथा, तिथलं एक वातावरण आणि जगात काय चाललं ही एकाच वेळी त्याच एकाच केंद्रावरून कळतं. म्हणजे माझं त्याच्यामुळे आकाशवाणीबद्दल चांगलं म्हणत आहे की निदान अनेक ठिकाणी छोट्या छोट्या गावापर्यंत ते ह्या दोन्ही ध्रुवांवरचं एक जगातला एक ध्रुव आणि आपल्या गावाचा
1: लोकल आणि ग्लोबल
0: हे दोन्ही तिथे एकत्र होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. परंतु वर्तमानपत्र आणि तिथे मिळणारी ग्रंथालय आणि दूरदर्शन यांच्यातून हे होऊ शकेल असं एक

0: मला वाटत नाही. त्याच्यात एक मोठी सुधारणा घडवणं आवश्यक आहे आणि तिथे मग नीट ज्ञान असलेले लोक जाणं हे आवश्यक आहे या माध्यमांमध्ये.
1: म्हणजे मग सर असं आहे का की जसं आपण म्हणतो की जसे लोक तसे राज्य करते, तसं जसा समाज तसा लेखक, चांगला लेखक घडवायचा तर
0: समाजच घडवू शकतो. अगदी बरोबर, अगदी तुम्ही थोडक्यात असे सांगितलं की तुम्हाला जर चांगले लेखक पाहिजे असले तर त्या समाजाची एक जो विचार करायची प्रवृत्ती आहे ती पण चांगली असल्याशिवाय चांगला लेखक होत नाही. प्रतिभावान सगळीकडेच असते, परंतु आता टॉलस्टॉयच्या दर्जाचा, दोस्तोयेव्स्कीच्या दर्जाचा माणूस मराठीत असेलही, पण तो दोस्तोयेव्स्की का टॉलस्टॉय लिहायची आपल्याकडे खात्री नाही. उलट तो जास्तीत जास्त रंजक आणि लोकांना निकृष्ट दर्जाचं साहित्य देऊ शकेल प्रतिभावान असून अशी व्यवस्था आपल्याकडे झालेली दिसते आणि वाया गेलेले दिसतात लोक.
1: बरं सर, आता एक थोडंस आत्ता जे समाजाचं चित्र आपल्याला दिसतंय की एकीकडे खूप छोट्या छोट्या गोष्टींचे अभिनिवेश दिसतात समाजामध्ये, जात, धर्म, भाषा, प्रादेशिकता वगैरे, आणि असहिष्णु होत चाललेत, म्हणजे नातेसंबंध सुद्धा बदलत चाललेत असं दिसतं, आणि दुसरीकडे एकदम पॉप, मोबाईल, मॅकडोनाल्ड वगैरे अशी संस्कृती वाढत चालली आहे, अगदी वेशभूषा सुद्धा खूपच बदलल्या, तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता?
0: याच्याकडे एक देशीवादी म्हणून मी असं बघतो की ह्या गोष्टी ज्याला आपण फॅड्स फॅशन्स म्हणतो तिथपर्यंत त्या ठीक आहेत. म्हणजे एक टाईट पॅन्ट्स जीन्स घालणं किंवा याच्यात काही फार आपली संस्कृती बिघडते असं मला वाटत नाही, किंवा काय क्युरियोसिटी म्हणून ही पॉपचे कार्यक्रम पाहणं याच्यातही काही वाईट नाही, परंतु तो आपला आपल्या आजच्या संस्कृतीचा पाया घडू नये एक मला वाटतं. मला असं वाटतं की या फार थोड्या आणि वरवर मार्जिनल अशा घडणाऱ्या गोष्टी, त्या पूर्णपणे आपल्या या सगळ्या संस्कृतीला पोखरतील असं काही मला भीती वाटत नाही. काही दिवस एक त्याला एक दिले पाहिजेत, पण एक हे समजा अजून 10 वर्षाच्या वर चाललं, एका पिढीभर जर चाललं तर मग जरा भीती बाळगता येईल असं एक वाटतं. पण आपल्या पिढीत तर ते नव्हतं, आता आपल्या पुढची पिढी तयार होते असे गृहीत धरूया आपण. या पिढीनी ते कायमचं जर चालवलं तर आपल्याला भीती वाटायला पाहिजे. पण आज जगात काय चाललं हे पाहण्यापुरतं, ते चाचपून पाहण्यापुरतं, विशेषतः त्या वयात त्याच्यात एक सापडणं याच्यात काही वाईट नाही, पण त्याच्यातून हे लोक बाहेर येतील असं एक मला खात्री वाटत. एक अशी आशा आहे की हे आपलं क्लासिकल म्युझिक जास्त आधार देणारं, जास्त कॉम्प्लेक्स आणि आपल्याला जास्त गुरफरवून टाकणार आहे असं जर हुशार ही पिढी असली तर तिच्या लक्षात येईल. पण या पॉप म्युझिकमध्येच जर आपलं सर्वस्व असं जर त्यांना कळलं तर ते बुडतील असं एक म्हणायला जागा आहे. पण ती ते निष्कर्ष आज आपल्याला नाही काढतायत, ती एक पूर्ण पिढीवर आपल्याला जरा लक्ष ठेवून मग त्याचे एक निष्कर्ष नंतर काढावे लागतील. आज हे होत आहे काही वाईट नाही, कारण त्यांना जगात काय चाललं हे समजणं आवश्यकच आहे आणि ते कुठल्या गोष्टीत आपण एकदा पडलो तरच ती समजते किती खोल आहे आणि किती महत्वाची आहे ती. बाहेर राहून काही त्याच्याबद्दल बोलणं बरोबर नाही.
1: पण मग म्हणून मराठी भाषा वाचेल का वगैरे असे या गोष्टींची भीती बाळगण्याची पण गरज नाही
0: असं मला वाटतं. मला असं वाटतं की अजूनही आपलं एक मुंबई, पुणे आणि किरकोळ अशी जी काही जो उच्चभ्रू वर्ग आहे त्यांना हे करू द्यावं. आपली खरी मुलं जी इकडे रत्नागिरीच्या एखाद्या शाळेत आहेत मराठी माध्यमात, किंवा दापोलीच्या शाळेत आहेत, किंवा चंद्रपूरला आहेत, ती खरी आपली पुढची संपत्ती आहे. ही जी मुंबईत पुरली पुण्यातली मुलं आहे यांना अमेरिकेत जाऊन त्या सिलिकॉन व्हॅलीत जाऊ द्यावं, त्याच्यात ते आपलं काही फार नुकसान नाही, उलट त्यांचंच नुकसान आहे. जर कारण त्यांना पैसा आणि इंग्रजी भाषा हे जर महत्व वाटत असलं तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. पण हे एकूण मराठी संस्कृतीचा भाग होईल असं मला वाटत नाही, कारण तेवढी काही इतकी मराठी संस्कृती कमकुवत आहे असं मला वाटत.
1: सर, तुम्ही देशीवाद नेहमी मांडत असता आणि साहित्याचे निकष पण काही तुम्ही वेळोवेळी सांगत असता, तर अलीकडे बेस्ट सेलर अतिशय प्रतिष्ठित पारितोषिक यांना मिळाली, त्याच्यावर काय तुमचं म्हणणं?
0: हे बरंच वर्तमानपत्री जर्नलिस्टिक अशा घटना आहेत, या काही साहित्यिक काही फार घडत नाही. म्हणजे साहित्यिक घटना म्हणजे ते पुस्तक कसं आहे तुम्ही वाचून ठरवणं एवढंच आहे, पण त्याची जी त्याच्यामागे जी पब्लिसिटी आणि गाजावाजा होतो तो काही साहित्याचा भाग नाही.
1: मार्केटिंग
0: हा ते एक मार्केटिंगचं टेक्निक आहे आणि ते फार सिरियसली घेतात, त्यांना असं वाटतं की खरोखरच मोठे आहेत का काय. पण मोठं होणं इतकी सोपी प्रक्रिया नसते. म्हणजे दोस्तोयेव्स्कीला मोठं व्हायला 100 वर्ष लागली जवळपास, हेमिंग्वेला 40 वर्ष लागली. मोठेपणाशी याचा काही या झगझगाटाचा काही संबंध नाही, ते अचानक आलं आणि जातही तसं. याचा एकूण साहित्याच्या कसाशी काही फारसा संबंध नाही असा. आणि इंग्रजीत लिहून तर जास्त शक्यता आहे की हे तात्पुरतंच आहे, कारण एका परक्या संस्कृतीने ठरवलेलं आहे काय ते. तुम्ही ज्या प्रदेशावर लिहिलं, ज्या वातावरणावर लिहिलं, तिथल्या लोकांनी ते ठरवलंच नाही.
1: सर, तुमच्या कादंबऱ्या नंतर एका पाठोपाठ एक आल्या, कोसला नंतर बरी

0: गॅप गेली, नंतर आल्या आणि आता पुन्हा एक तुमची नवीन कादंबरी येऊ घातली, तर या सगळ्या ह्याच्यात तुमच्या कविता आहेत सुरू की नाही?
1: दुर्दैवाने काय होतं की एक मी एक ठराविक काळ एक 25-26 पर्यंत कविता लिहित होतो. मध्ये एक कारण नसताना एक जवळजवळ 30 वर्षाचा एक जवळजवळ पुन्हा खंड पडला. मग मला अचानक पुन्हा कविता आल्या, त्यामुळे फार आनंद झाला की कविता काही आपल्याला सोडून गेलेलं नाही. आणि पुन्हा त्या आता बंद पडल्या, कारण मला असं वाटतं की हे जे संशोधन समीक्षा नंतर एकूण व्याकरणासारखा जो भाग असतो तो पाहता पाहता आणि दुसरी जी अशी जी व्यावहारिक गोष्टी करता करता तुम्हाला काही संपूर्ण माणूस म्हणून काही जगता येत नाही. आणि जसं तुकाराम रात्रंदिन एक युद्धाचा प्रसंग करत होता, तो आपल्याला करायला जागा नसते. आपण बरेच शरण जाऊन युद्धाचे प्रसंग टाळतो, ते टाळल्यामुळे कविता पण टळते असं एक मला वाटतं. ते तेवढं धैर्य आपल्यात नाही की खरोखरच आहे त्या गोष्टीला सामोरं जाऊन युद्ध करायचं आणि तसंच जगत राहायचं. हे गालिबसारखे लोक, तुकारामसारखे लोक नेहमी करायचे, तसे आपण कवी नाही त्याचं एक मला नेहमी दुःख होतं. कारण ते आजच्या युगात कदाचित शक्य नाही, म्हणून आपल्याला या व्यावहारिक जगाशी जरा तडजोड करून घेताना ही कविता नाहीशी होते. परंतु कधीतरी असे प्रसंग येतील की आपल्याला कविता करता येईल अशी मी नेहमी उमेद बाळगून असतो.
0: तुमच्या कवितांमधली जी स्त्री आहे किंवा तुम्ही अरुण कोलटकर, असं अगदी अपवाद आहेत मराठी कवितेमध्ये की तुमच्या ताईबाईच्या कविता की अगदी हाडामासाची बाई आणि विशेषतः पुरुषाच्या नजरेतनं अशी बाई साकारली जाणं त्या कवितेमध्ये, आणि तशी काही दिसत नाही मराठी साहित्यामध्ये स्त्रीचं चित्रण.
1: हा, मलाही तसं एक जाणवतं की फार वरवरचं आणि नुसतं एक समाजशास्त्रीय पद्धतीनेच आपल्याकडे स्त्रीवादी लिहिलं जातं. पण आपल्या समाजात मुळात स्त्री आणि पुरुष यांना जसं युरोपियन अमेरिकन फेमिनिस्ट पद्धतीने पाहिलं जातं तसं नाही आहे. आपल्याकडे आई मुलगा, आई आणि मूल, बहीण आणि भाऊ, प्रियकर आणि प्रेषी यांच्यातली नाती जास्त घट्ट एकमेकात विणलेली आणि मायेचं जास्त आवरण असलेली अशी असतात, त्याच्यामुळे ती वेगळीसुद्धा फार करता येत नाही असं एक मला वाटतं. म्हणून आपण एक पुरुष म्हणून मला नेहमी वाटतं की माझा बराचसा भाग स्त्रियांनीच व्यापलेला आहे, आजीपासून, आईपासून, आत्या, मावशी आणि मग शेवटी पती पत्नी यांचं प्रेम आणि मग सहकारी वगैरे अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या पातळ्यांनी येतात त्या सगळ्या पातळ्या इतक्या आतल्या आणि पुरुष तयार करणाऱ्याच असतात की ते वेगळं काढणं काही मला कसं काय लोक काढू शकतात स्त्रीत्व आणि पुरुषत्व एखाद्या व्यक्तिमत्वातलं मला काही फारसं लक्षात येत नाही. म्हणून मी माझ्या पुढच्या कादंबरीत आता जाणीवपूर्वक याचा जरासा तळा एक ध्यास घेऊन तो एक पुरा केलेला आहे एका प्रकरणात की ज्याला आपण स्त्रीत्व म्हणतो ते बरंचसं पुरुषाचाच एक भाग म्हणून आपल्या समाजात असतं. आणि आता ह्या नव्या युगात नव्या पद्धतीची जी कुटुंब व्यवस्था आहे त्याच्यात हळूहळू हे बरंचसं वेगळेपण कुटुंबाचं की एक स्त्रीत्व वेगळं असणं आणि पुरुषत्व वेगळं असणं किंवा मग त्याच्यात स्वातंत्र्याची पराकुटीची व्याख्या करणं आणि अशा पराकुटीला नेणं की स्त्रीत्व वेगळं होईल आणि पुरुषत्व वेगळं होईल असं या नव्या पद्धतीच्या कुटुंब व्यवस्थेत ते कुठेतरी आहे. पण ते आपल्या समाजात किती आत शिरेल मला काही खात्री देता येत नाही. मला वाटतं अजूनही आपल्याकडे हे फार एकमेकात अडकलेले असे संबंध आहेत, ते काही वेगळे काढता येतील असं मला वाटत नाही.
0: पण माणसं वेगळं होण्याने त्याचा परिणाम काय असेल? म्हणजे
1: ते जर वाढत गेलं तर आपल्याला एक पाश्चात्य पद्धतीचं कुटुंब व्यवस्था निर्माण होणं आणि त्याच्यातून मग पूर्णपणेच ते वेगळं होणं आणि मग कुटुंब संस्थाच नाहीशी होणं अशी एक पुढची पायरी त्याची असते. आणि मग ती अनाथ मुलं तयार होणं, मग एक पालक असलेली मुलं तयार होणं किंवा कोणीच पालक नसलेली मुलं तयार होणं, मग त्याच्यातून होणारी हिंसा आणि त्याच्यातून मग पुन्हा स्त्रीत्वाचं जास्तीत जास्त अवमूल्यन होणं हे पुढच्या पायऱ्या त्याच्यातून होतात. आपल्याकडे असं अवमूल्यन होण्याची शक्यता आज तरी कमी आहे, याचं कारण आपल्याकडे हे संबंध एकमेकात अडकले की मी कुटुंबातल्या इतर स्त्रियांच्यापेक्षा वेगळा स्वतःला काही समजूच इच्छित नाही अजून तरी. आणि त्यामुळे आपल्याकडे ह्या गोष्टींच्याकडे आता पुन्हा जरासं वेगळ्या अँगलनी पाहावं लागेल की हे का टिकवू नये आपण एक समाजशास्त्रीय संस्था आणि मूल्य म्हणून सुद्धा ही कुटुंब पद्धती टिकवण्यासारखी तर निश्चितच आहे. कारण याच्यात बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण त्याचा त्याग करणं नुसत्या स्वातंत्र्याच्या पायी हे काही मला आवडत नाही. याच्यात आता दोन्ही बाजूंनी पुरुषही असणार स्त्री असणार आणि दोन्हीचं स्वातंत्र्य अबाधित राहील अशी एक कुटुंब संस्था आपल्याला करता येणं शक्य आहे पुढच्या याच्यात.
0: म्हणजे मग कुटुंब संस्था, विवाह संस्था अशा सारख्या संस्था, अनेक वेळा असं म्हटलं जातं की या

0: इतके वर्ष टिकून आहेत म्हणजे त्या उपयोगी आहेत.
1: अर्थात टिकून आहेत त्याच्यात काहीतरी एक त्याची एक गुण त्याच्यात आहेतच, पण या इतके वर्ष टिकून राहिल्यामुळे या स्टॅटिक राहिल्यामुळे काही घटकांच्यावर अन्याय झालेला आहे. म्हणजे स्त्रियांच्यावर तर निश्चितच या कुटुंबाव्यवस्थेत अन्याय झाला आहे. आजच्या युगात आपल्याला हे जे नवं जे भान आलेलं आहे स्वातंत्र्याचं, तर त्याच्यात हे आलेलं भान आपण याला लावून नवी कुटुंबव्यवस्था अशी करू शकतो की ज्याच्यात पुरुषाचं जे मर्याद स्वातंत्र्य आहे ते मर्यादित करणं आणि स्त्रीचं स्वातंत्र्य वाढवणं.
0: सर, मला असं विचारायचं होतं की एखादी संस्था जेव्हा टिकून राहते तर ती म्हणजे कदाचित असं असेल का की एकानी दुसऱ्याचं शोषण करण्याची त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे आणि म्हणूनच ती टिकून राहिली.
1: शोषण हा शब्द वापरायच्या आधी पण एक सहकार्य म्हणजे कुटुंब संस्था अस्तित्वात आली आणि विवाह संस्थाच तयार झाली, त्यावेळीची जी परिस्थिती होती की एकमेकांच्या सहकार्यासाठी एक मानव दृष्टीने एकत्र राहणं की एक डिव्हिजन ऑफ लेबर होणं आणि घरातलं काम कोणी सांभाळणं व शिकारीचं काम कोणी सांभाळणं आणि त्या दृष्टीने माणसाची एक करिअर व्यवस्थापन तशी वाढत गेली. मुलं सांभाळणं आणि गरोदर पण याच्यामुळे एक स्त्रीत्व येणं आणि शिकार वगैरे करताना येणारं जे आक्रमक वृत्ती येणं हे जे त्या काळापासून म्हणजे 5 लाखापासूनची ही गोष्ट आहे ती आपण 10-20 वर्षात काही मिटवू शकत नाही. पण आज जर आपल्यासारख्या लिहिणाऱ्या वाचणाऱ्यांनी आणि विचार करणाऱ्यांनी हे जर एक मूल्य म्हणून मानत गेलो तर आपल्याला हे पुरुषाचं आक्रमत्व कमी करत राहणं, कारण आता त्याची गरजही नाही खरं तर, कारण आता काही कोणी शिकारेला जात नाही. म्हणजे आता ते आक्रमत्व निव्वळच स्वतःवर उलटणारं असं झालंय, कुटुंब संस्थेला मारक असं झालेलं आहे. तेव्हा पुरुषांनी स्त्रियांची कामं करणं आणि स्त्रियांना पुरुषांची कामं करू देणं इतकं ते आपण जरा लिबरल याच्यातून ॲटिट्यूड घेतला पाहिजे आणि मग हे जरा असं एक काही लाख वर्षांनी ते बदलेल. आज किंवा आज 100-150-200 वर्षात बदलेल याची मला खात्री नाही वाटत, पण हे जे आक्रमकत्व स्त्रियांना आणि लहान मुलांना मारक झालंय जे आपण आधीच कोसलाच्या संदर्भात बोलताना पितृसंस्थेचा धिक्कार करणारं म्हणून मान्य केलं, तो धिक्कार आता मान्य करून हळूहळू हे अमर्याद जे पुरुषत्व पुरुषाला आपण स्वातंत्र्य देतो ते कमी करणं आता फारच गरजेचं झालंय. म्हणजे हे जर आपण ठरवलं तर एक काही लाख वर्षात आपल्याला ते मिटवता येईल निश्चितपणे. कारण आजची जी कुटुंब संस्था हिंदू संस्कृतीची पाहिली ती आधी मानवापासून चालत आलेली असं गृहीत धरलं, तर आता याच्यापासून आणखी किती वर्षात हे बदलवता येईल किंवा प्रयत्नपूर्वक शिक्षणाचा परिणाम होतो संस्कारशील मन वयात करत करत हे नेलं तर कदाचित काही हजार वर्षातही आपल्याला ते आणता येईल, पण ते असं 10-20-40 किंवा 1-2 पिढ्यातही होईल अशी खात्री नाही.
0: सर, मग जात आणि धर्म या ज्या आपल्याकडच्या अगदी खूप जुन्या संस्था आहेत त्याच्याही बद्दल आपण असा विचार करू शकतो का?
1: आपल्याला करणं आवश्यक आहे, कारण आपल्या जाती संस्था आणि आपला धर्म हा जगातला सगळ्यात जुना संस्था आहेत. त्या अशा सहजासहजी आपल्याला बाजूला नाही टाकून जाणार, कारण त्या हजारो वर्षे आपल्या बरोबर आहेत आणि विशेषतः हिंदुस्थानातल्या लोकांचं ते कर्तव्य आहे की या गोष्टी अशा चिल्लरपणे पाहण्यासारख्या नाहीत. पण त्याच्यात काही घटकांवर अन्याय झाले, जसे कुटुंब संस्था टिकवल्यामुळे आपल्या पद्धतीची हिंदू कुटुंब संस्थेत स्त्रीवर अन्याय झाले, मुलांवर अन्याय झाले, तसं आपली जाती संस्था टिकवल्यामुळे काही वर्गांवर अन्याय झाले. म्हणजे ते तसंच एक पॅरल जर घेतलं तर तशी काही मुलं होती कुटुंब संस्था तशी आपल्याकडची काही मुलं राहून गेली, त्यांना आपण स्वातंत्र्य दिलंच नाही, तर त्यांना ठरवून आता सामावून घेणं आणि त्यांना एक पावित्र्य देणं आणि त्यांना या सगळ्या जाती संस्थेच्या शिरोभागी बसवणं, जसं आता आपण स्त्रियांचं करू इच्छितो मुलांचं करू इच्छितो कुटुंबात, तसं या राष्ट्रीय कुटुंबातही आपल्याला ह्या घटकांना वर नेणं अतिशय आवश्यक आहे आणि ते आपण करू शकतो. पण उत्साहात बोलणं ठीक आहे की जातीविहीन समाज निर्माण करणं, पण ते इतकं सोपं नाही आहे. नुसतं बोलणं ठीक आहे, कारण इतके दिवस प्रयत्न करून 150 वर्षात ती काहीच कमी झालेली नाही आपण असं पाहिलं, तर उलट ती वाढतच चालली आहे. म्हणजे ज्यांनी ती मोडायचा प्रयत्न केला आंबेडकर फुले यांच्यासारख्यांनी, तर त्यांच्या फॉलोअर्सनी सुद्धा ती टिकवलेलीच आहे, ती काही अशी गेलेली नाही आहे असं आपल्याला. त्यामुळे आपल्याला त्याचा जरा नीट विचार करणं आणि समंजस विचार करणं फार आवश्यक आहे. धर्माचंही आपल्याला तसंच म्हणता येईल की हा आपला धर्म काही लोक जसं समजतात आपल्या अधिकारात तो सगळा आहे आणि आपणच त्याचे मालक आहोत, तसा तो नाही आहे. मुळात आपल्या देशातला धर्म हा सगळ्यांना जवळ घेणारा, अगदी उत्तर हिंदुस्थानातल्या शैव पूजेपासून तर तांत्रिक पद्धती बौद्ध जैन ह्या सगळ्यांना समावत समावत अगदी वारकरी लिंगायत ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हजारो पंथ नाथपंथ अघोरी पंथ आपल्याकडे अनेक सगळ्या गोष्टी धर्मात सामावून घेण्याची प्रवृत्ती आहे. मग त्याच्या चालीरीती, वागणुकी, सण उत्सव, खाण्यापिण्याच्या पद्धती, हे सगळं येतं. हे टिकवणं आपलं कर्तव्य आहे, कारण आपण ज्या विविधतेचा

0: गौरव करतो आणि ज्या प्लुरालिझम आपलं एक मोठं वैशिष्ट्य म्हणतो ते घालवणं आपल्याला परवडणार नाही. म्हणून आपण त्याच्याकडे त्या पद्धतीने धर्माचाही विचार तसा करून तो जो मूळ जो लिबरल आहे तसा तो करणं आवश्यक आहे. आता याचा गैरवापर लोक असा करून एक त्याचं असं साचेबंद असं स्वरूप आपल्या समोर आणतात. तसा तो मुळात नाही आहे. आपल्या देशात ह्या गोष्टी कधीच अस्तित्वात नव्हत्या आणि त्या या गेल्या 100 वर्षातच निर्माण झालेल्या आहेत. पण त्याला आज आपण चिकटवतो तसा एक मेजॉरिटी मायनॉरिटीचा सेन्स अजिबात नव्हता. तो आताच आपण त्याकडे तो घालवणं तोही अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पद्धती. तर मला असं वाटतं आपण जर नीट विचार केला तर ह्या गोष्टी आपण पूर्ववत आणू शकू आणि त्या सगळ्यांना उपकारक ठरतील अशा पद्धतीने आपण त्या करू शकू.
1: सर तुम्ही काही फार खूप लोकांमध्ये मिसळणारे किंवा सभा संमेलनात वारंवार बोलायला येणारे अशातले लेखक नाही, त्यामुळे खासच बरं वाटलं तुमच्याशी गप्पा करताना.
2: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक समीक्षक भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
4: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: श्रोतेव थोडस इकडे लक्ष द्या. 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी सेवन विरोधी दिन. यानिमित्तानं बोलूया तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी आमच्या गप्पागाणी या कार्यक्रमामध्ये. जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 30 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02312566224.
4: श्रोते हो, शुक्रवारी 29 मेला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. 31 मेच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सरिता थोरात यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे 11 वाजले आहेत। ऐकूया रामचरित मानस गान। आज या कार्यक्रमाचा भाग 361 आम्ही प्रसारित करत आहोत। गायक कलाकार सुरेश वाडकर, रामकृष्ण चंदेश्री, संत तुलसीदास यांची रचना, सतीश भाटिया यांची संगीत रचना।

चरितमानस गान हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 11:11 झालेले आहेत.

गाता रहे मेरा दिल हा या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला घरोंदा या चित्रपटासाठी रुणालेला यांचा आवाज, नक्षल्यालपुरी यांची गीतरचना, जयदेव यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता छोटी सी बात या चित्रपटासाठी आशा भोसले आणि येसुदास यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये प्रतिज्ञा या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

कार्यक्रमात आता हम जोली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:39 झालेले आहेत. कार्यक्रमात आता हम किसी से कम नहीं या चित्रपटासाठी आशा भोसले, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता दिवार या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है,

0: गाता रहे।
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन EIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम। दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते। नमस्कार।

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा. हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहे हे काय कळूये. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात ती म्हणजे धाडस कर्तृत्व त्याग तसंच संवेदनशील मनाचा कवी लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे. कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे. नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना उद्भवलेले प्रसंग त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम कर्तव्य त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
2: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
3: शैशवी दूध भाताचा घास लावणी लोणचे ताटली तुन जो देई आई त्यासम कोणचे मिष्ट पक्वा

0: न हो लागे आयुष्यात पुन्हा या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात. महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात म्हणजे अवघ्या 8व्या 9व्या वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्टोरीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत. घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं, तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले. रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छु या वर्तमानपत्रात छापून आला.
1: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा हटा सोडून कटा करू या मलेंच पटाना धरू कदा अरे

0: अहो देश असा हा लुबाडीला, अहो देश असा हा लुबाडीला।
1: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर, शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली। चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन, आणि या दोघांवर एक फटका लिहिला।
2: कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे, कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे, कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे, पराक्रमाचे आम्ही धडे।
1: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान। त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत। महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली। पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली।
3: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते। त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते। स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच। स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण।
1: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो। तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे।
2: लोहगजाची जी जाणी, लोहगजाची जी जाणी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली। समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा, टाळी वाजवनी मी चमशी, टाळी वाजवनी मी चमशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी।

0: वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते। असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरको वळ्या चंद्राची, कोरको वळ्या चंद्राची।
1: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे, एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते। या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते।
0: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी। हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी। नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती। हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची जा चारुनी नवी नवी। कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी। नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी।
1: हुतात्मा भगत सिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत, तेच वीर सावरकर। विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात। काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीररसाकडेच वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं। वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घ काव्य त्याचीच प्रचिती देतात।
2: बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही। अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो। त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे। तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे, याचाही आपल्याला उल्लेख आढळतो।

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनय.

0: भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
1: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
2: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
1: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्ये यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे.
1: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
0: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथ

0: ह्याची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा निर्मूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
1: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे.

0: ठेवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे.
1: त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो.
2: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली. तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशापमधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं.
1: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
2: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
3: कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी

0: नाहीये ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तरक्रिया कर, तरच तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे, असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अगाई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय, तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
1: आई ग, अको बाई ग,
0: पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा. ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली. ते तुकडे पायात बोचून रक्तबंबाळ झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
2: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशाप मधली कमल, संन्यस्त खडग मधली सुलोचना, उत्तरक्रिया मधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय. जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
0: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
3: हे स्वातंत्र्यवीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा, या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्यवीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच ही माझी धन्यता.

क्षमा मागितो, तुला शतशः नमन। साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं। लेखन होतं अर्चना साने यांचं, सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा।

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्वमध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते. बरं,
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर,
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्याच. आणि या संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटात ते गेले. बरं, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हा, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं कार्चना. एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते.
0: बरं,
1: त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्षपूर्वी साता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं, तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुख दुःख असो, की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो, दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर.
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं.
0: मोठं म्हणजे अगं, किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेले आहेत. तर कमलासारखं काव्य, सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं, म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
1: मला सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं.

0: म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेतही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं. तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच चार ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझी याची घराचे ते घर अन्य असेलची कोठे या अरुंद आळीतून ते मी म्हणून अणूंच्या बोगद्यातून रे हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ. घर दुजे बांधू देईना घर दुजे बांधू देईना आपुले कुणा उघडीना या यत्न असा चाले ना बसवेन सोडूनी यत्ना ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा.
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण
0: रे आपल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी सर पण किती छान विचार करून ठेवले आहेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
0: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
1: हो हो.
0: बघ
1: जी आजही स्थिती आहे ग
0: खरंच
1: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
0: वा वा.
1: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
0: काय सांगते त्या काळात. ग्रेट. सर्वार्थाने वीर असं म्हणावं अशा कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं. त्यांचे विचार होते आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
1: लागतच अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
0: बरोबर.
1: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
0: वा. म्हणजे तिला तेवढी समज असावी.
1: समज असावी. आपण एक काम करूया का ग एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं
0: सावरकरांचं.
1: सावरकरांचं.
0: वा नक्की.
1: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
0: चाल
1: हा चल.

0: वा किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना रात्री नोकरी करतात रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय. समाज बदलतोय. समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मघाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो. घरात मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ मुलींचं आयुष्य म्हणजे घर शाळा आणि पुढे घर
0: अगदी संसार
1: संसार. आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी. कारण शेजारच्या नजरा सुरू व्हायच्या बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरे
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार
0: सांभाळायचं.
1: हो काय करायचं शिकून आणि घरच तर सांभाळायचं. चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र स्वातंत्र्य कमी होतं बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता. भरपूर ठिकाणी तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो यांची मुलगी ना ग तू असं विचारलं जायचं आणि सोडवायला
1: यायचं. बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय गल्लीत आपल्या चाळीत आपल्या आळीत कोण राहतंय मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने
0: त्याच्याबद्दल
1: वागलं
0: जायचं.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं एकत्रच होतं. आता थोडंसं त्या वातावरणात थोडा फरक पडलाय.
1: म्हणजे झालाय फरक असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
0: असं पण आहे ना आजकाल की

0: प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढलीय.
1: हा खरं आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त ते झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना, स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ आला असेल हे कळत नाही. म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: खरंच
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतंच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजार पाजारांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे, जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला असतो, तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विस नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
1: बरोबर आहे. तिखटाची पुडी ठेवू शकता. आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे
0: महत्वाचं.
1: नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनानी आणि त्यात एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर.
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात करू शकतो, दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सतत जागृत राहणं खूप
0: महत्वाचं आहे.
1: ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाहीतर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना, आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
0: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112, हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
1: वा,
0: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. ह्याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला, तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा,
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर.
0: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी, खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरात

0: त्याला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्ससाठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे. पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098
1: चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असा वाटला.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ आपलं पोटचं पोर मातेचं तर हृदय मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर,
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108 हा अॅम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली काही प्रॉब्लेम आला या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: मस्त,
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही अॅम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर,
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930 हा नंबर. हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक
1: हो.
0: ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि ही कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930
1: या नंबर. सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला आहे त्या गुन्हे पण वाढले.
0: बरोबर, आणि ह्या सगळ्यांसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो,
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बरं का, तो म्हणजे आपले आई बाबा आपले विश्वासू मित्र मैत्रिणी ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायर मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना
1: लोकेशन
0: माहिती असणं अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील. काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी, कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली आज तुझ्याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचं. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आयडी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना

0: गणिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515414129 आणि 4515413. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहेत सविता राजेश गुटाळ.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार। गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे। याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान

मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे, हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे

0: 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल, असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026ला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल, असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: अगर हम ज्यादा कुछ नहीं कर सकते तो जानवरों के लिए दाना पानी की व्यवस्था तो कर सकते हैं. गर्मी बहुत है, सच बात है, हम तो पानी लेकर पी सकते हैं, कहीं से व्यवस्था कर सकते हैं, पर वो बेचारे अब उठ कहाँ जाएंगे? उनकी मदद भी तो हमें ही करनी है ना, क्योंकि उनके जंगलों को साफ करके, उनकी नदियों को पाट कर, उनके समंदर को पाट कर हम उनकी जगह पर रहने लगे हैं. तो इस बात का ख्याल हमें ही उनके लिए रखना होगा. तो हम सभी अगर ख्याल रखें तो कितना अच्छा है. हमारे श्रोता लिखते हैं कि सोना बड़ा कीमती है, सोना अर्थात नींद भी बहुत कीमती है. क्या बात है, बहुत बढ़िया शब्द दिया, सोना सोना. हमारे श्रोता लिखते हैं कि विधि, जब मेरी शादी हुई थी तो मैं बहुत थक जाती थी. ससुराल में बहुत काम करना पड़ता था, तो मेरी माँ कहती थी कि काम करने से इंसान और मजबूत होता है. मुझे अपनी पढ़ाई के लिए वक्त नहीं मिलता था, तो पापा कहते थे कि थोड़ा सोने में से वक्त कम कर दो, पढ़ाई का वक्त निकल जाएगा. कोई मुश्किल नहीं है, सिर्फ दिल में चाह होनी चाहिए, बस दिल की चाह पूरी करते जाइए. और हमने जो प्रश्न पूछा था उसके लिए हमारे श्रोता लिखते हैं कि अंदाज फिल्म मोटरसाइकिल पर हेमा मालिनी को बॉम्बे की मुंबई की सड़कों पर गाते हुए घुमा रहे हैं राजेश खन्ना. बिल्कुल सही है. हमारे एक और श्रोता ने बहुत अच्छी बात लिखी है कि व्यवहार, व्यक्ति का व्यवहार इस प्रकार होना चाहिए कि जब वह अपनी कॉलोनी गली से निकले तो हर आदमी आपकी इज्जत करे, हो वह भी किसी डर या दौलतमंद होने के कारण नहीं, बल्कि व्यवहार और नम्रता के कारण. कितनी अच्छी बात लिखी है. एक और श्रोता ने लिखा कि कोई भी काम छुपकर नहीं करना चाहिए, ऐसा

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश। 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं, या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे, हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे। याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळं त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे। तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर कोकण पुणे सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे। या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी

लिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएससीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 अटक केली आहे. घटनास्थळावरून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत कारतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गनपावडर, पेक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये एमबीए,
सायबर

सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एच एस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत, तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याण शीड मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
2: आपण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं. खर्चाचं म्हणजे काय करायचं तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे याचं कारण उद्या जाऊन ते देशाचे नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
1: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात? बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
2: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता, विकली करू शकता, मंथली करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणून की 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं, तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल, मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्या

साडेपाच वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती

0: बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
1: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी.
0: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इन्कम आलं, त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं, मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली सेव्हिंग माझं. तर हा जो फॉर्म्युला आहे ना, हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजे त्याच्यातनं तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी बचत करणार आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा. आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशो मध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल. पण आजकाल गोल्ड ईटीएफ ते ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही. तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल, जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे. आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करून टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला आणि शेवटी थेंब तळेसाचे आहे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल.
0: आता तुम्ही बघाल बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स, ते कुठले तर फिक्स्ड डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे, तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ज्ञ त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकता, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाईही वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हेच जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील. तर पुढे जाऊन जी इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍट लिस्ट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करावं.
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील. तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे.
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घडली तर काय होईल, मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स. आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे. पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा कर्ता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडेंट असणारे मुलं बाळा, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज

0: खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीचाच विचार करायचा का, त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर तुमच्या असेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स, इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध, जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्यांच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहे.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सी मध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा आहे जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेट मध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाही आहे, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे, का त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी तर पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओक कमी होतो, पण खर्च तर तेवढाच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यावर पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं, आणि नोकरी सुटल्यावर ते इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
0: बरोबर,
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली, तर ती शिस्त बरोबर चालू राहते. पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चाळत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता यांनी काय होतं, तिथे काही लिमिट नाहीये. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादं असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता, आणि ती लावणं गरजेचं आहे. आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा, आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही यूपीआयला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजे तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाताना मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पायालाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल, की अरे बापरे 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाही आपण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे. आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला, याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू

0: डिफरंट पेमेंट घेऊ शकतात, अजून थोडा स्वस्त मिळतील असं न करता पहिल्यांदाच त्याचं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे कारण उगाचच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासारा खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला चार फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्क ध्यानात ठेवायचं मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबलं जातं किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ती एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे. तुम्ही ही जिंकले ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळत आहे, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचं आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं. पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उघडावे. घाईघाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
1: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावेत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकीभाऊ आपण फॉलो करू शकतो किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं एक कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी? की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्ममध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात? तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे. त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा,
1: बरोबर,
0: नाहीतर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या, किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो, ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या, ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते. कारण आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरूण पांघरून पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला, बरोबर आहे. त्याच्यामुळे लहान वयात त्या सवय लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात

0: तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने. त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात. त्या शाळा शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत. त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात. म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात. त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेले आहे आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
1: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो. म्हणजे मी असं म्हणेन की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी. तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला. म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले तीन पिढ्यांपासून, त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे तीच पद्धत, तीच कल्चर जे तीन पिढ्यां अगोदर लंडनला गेलेली लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत. फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील. त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवयी अंगीकारायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपाणी घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
1: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
0: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
1: हो,
0: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कशी गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे की विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा. थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरं ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीट बघितले म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता. तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा. म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता, 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते, तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे, आणि त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा. स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्या खूप पॉलिसी ज्या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगता?
0: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही. कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिकदृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या याला जातात. बरोबर आहे, तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इन्कमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे

0: त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची, ते ऑप्शन्स, आणि हॅव पेशन्स. घाईघाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना, आपण जितकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा, तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना, तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते, जे लोक हे टिप्स देत असतात. त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे, तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम, उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा. कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल, याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो, तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो तर सुरूच ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
1: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही, आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिक दृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या युवक मित्रांना, नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युवाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युवाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
3: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. 6:10 झालेली आहेत. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सचिन पिळगावकर आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतकार अमर हळदीपूर. चित्रपट अदला बदली.

अबोली या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत निशिकांत सदाफुले यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओंकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतोय. रसिको, नवीन महापालिका स्थापन झाल्यापासून विविध महापौर खेळाडूंच्या स्पर्धा आता सुरू झालेल्या आहेत. यातलीच एक स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली, ती म्हणजे मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा. इंडोर क्रिकेट स्पर्धा म्हटल्यावरती जरा आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण आजच्या कार्यक्रमात आपण इंडोर क्रिकेट काय आणि याची स्पर्धा कशी खेळण्यात आली याचीच माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या समेत आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत महा इंडोर क्रिकेट संघटनेच्या सदस्य आणि व्हीएम फाउंडेशन, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली, त्या फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर. या स्पर्धेत उपविजेता ठरलेला संघ म्हणजे व्हीएम फाउंडेशन. या संघाचा कर्णधार ओंकार पाटोळे आपल्या समेत आहेत. ओंकार आणि विनय मॅडम, तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात पहिला प्रश्न संघटनेच्या सदस्यांना जे पद सांभाळत आहेत, मॅडम इंडोर क्रिकेट संघटना नक्की काय, मुळात इंडोर क्रिकेट नक्की काय?
3: इंडोर क्रिकेट हा असा गेम आहे जो एक चारी बाजूने फुल जाळी लावली जाते त्याच्यामध्ये हा खेळला जातो. याच्यामध्ये 8 प्लेयर असतात, त्याच्यामध्ये 8 प्लेयरनी प्रत्येकी 2-2 ओव्हर मिळतात त्यांना, आणि त्याच्यानंतर म्हणजे कंपल्सरी 2-2 ओव्हर खेळायचं. जरी तो खेळाडू आउट झाला तरी त्यांनी कंपल्सरी 2 ओव्हर कम्प्लीट करायचे असतात. ह्याच्यामध्ये म्हणजे मजा अशी आहे, जरी प्लेयर आउट झाला तरी त्याचे -5 होतात आणि त्यांनी कंटिन्यू खेळायचं आहे. हा म्हणजे बघण्यासारखा गेम आहे. प्लस 4 मारला 6 मारला तरी धावणं हा कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये धावून 1 रन काढायचे फिजिकली, तर तुम्हाला 5 किंवा 6 मिळतात. म्हणजे 4+1 6+1 असे त्याच्यामध्ये हे मिळतात. प्लस 2 डॉट बॉल टाकले तरी तिसरा डॉट बॉल टाकला तर मायनस त्यांचे समोरच्याचे डॉट मायनस होतात, -5.
2: बॅटिंग करणारे
3: बॉलिंग करणाऱ्याचे बॉलिंग करणाऱ्याचे कडून मिळाले ना डॉट बॉल त्याचे मायनस होतात 5. असे आहे आणि खेळामध्ये खूप मजा येते. आणि जाळीवर लागल्याच्या नंतर खाली कॅच पकडता येतो, त्यानंतर 6 जरी मिळाला असेल आपल्याला आणि धावून रन काढले नसेल तर -5 होतात ते होतात, पण कॅच पकडल्याने त्याच्या तो रन आउट सुद्धा होऊ शकतो तो खेळाडू समोर. अशी त्याच्यामध्ये मजा आहे. गेम बघण्यासारखा 45 मिनिटाचा गेम असतो, बघण्यासारखा असतो.
2: ओंकार, उपविजेता ठरला तुझा संघ, अर्थात काय स्ट्रॅटेजी चुकली किंवा कुठे दुसरा संघ सरसरला ते तुला लक्षात आलं असेल, तर या स्पर्धेत सहभागी होताना तुम्ही मुळात अंतिम फेरीपर्यंत जाल का आणि अंतिम फेरीसाठी वेगळं असं काही ठरवलेलं का?
4: सर, पहिल्यांदा म्हणजे हा जो इंडोर स्पोर्ट्स आहे, सो आउटडोर क्रिकेट आणि इंडोर क्रिकेटमध्ये बघायला गेलं तरी खूप फरक आहे मोठा. ह्याच्यामध्ये रूल्स खूप वेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळे झोन आहेत, त्या हिशोबाने प्रत्येक झोनला रन्स ठेवले आहेत, बाजूला डिक्लेअर रन आहेत, पण इफ तुम्ही बाजूच्या झोन ए मध्ये जरी खेळता, झोन ए ला 1 रन आहे, झोन बी ला 2 रन आहेत, झोन 3 ला 3 रन आहेत, झोन 4 ला समोर 4 आणि 6 आहे, पण इफ तुम्ही 6 जरी मारता आहात पण इकडे फिजिकल रनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही जोपर्यंत धावून रन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रन मिळत नाही. सो तुम्ही 6 जरी मारता आहात पण तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला 0 रन मिळत आहेत. हा गेम म्हणजे वेगळा आहे, फिटनेस लेवल याच्यामध्ये खूप मॅटर करते, की तुम्ही 6 मारल्यावर 1 रन घेतलात तर तुम्हाला 7 रन मिळतात. हे सगळं खूप वेगळं होतं, म्हणजे प्रत्येक टीमला हा स्पोर्ट अजून एवढा इंट्रोड्यूस झाला नव्हता. जे टीम्स खेळत होते खूप म्हणजे वेगळं कॉम्पिटिशन होती, सो त्या हिशोबाने पूर्ण प्रिपरेशन असं म्हणजे नवीनच होतं सगळ्या मुलांसाठी. सगळी मुलं एन्जॉय करत होती हा स्पोर्ट. पहिली 1-2 मॅच खेळल्यानंतर सगळ्यांना आयडिया आली की कसं खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये सगळे नेहमी जे खेळतात तसे 6 मारायला जात आहेत, आउट होत आहेत, पण नंतर जशी जशी 1-2 मॅच खेळले तसे त्यांना आयडिया आली की हा गेम 6 नाही आहे, हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. जेवढं तुम्ही साईड साईडला खेळाल, 1-1 रन 2-2 रन वाढवाल, तसं तुम्हाला म्हणजे पुढे टीमचा स्कोर जसा न्याल तसं पुढे तुम्हाला फायदा होतो. कारण या स्पोर्टमधून एवढं कळलं की हा स्पोर्ट बाकी जे आहेत आउटडोर गेम इनडोर गेम टर्फवर तसं नाहीये की 4 ओव्हरची मॅच आहे, काही टार्गेट आहे, 3 ओव्हरमध्ये टार्गेट चेस केला मॅच संपली असंही नाहीये. या स्पोर्टमध्ये शेवटच्या बॉलला

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कामगार सभेचा क्रीडापत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: आपण मॅच फिरते. म्हणजे आता समजा 40 रन टार्गेट आहे, जसं मॅम बोलल्यात की 5 रन मायनस होतात टीमचे, 7.5 ओव्हरला मॅच जर का 44 रनवर आहे, बॅटिंग टीम 4 रनवर आहे, शेवटच्या बॉलला देखील विकेट गेली तरी 5 रन मायनस होतात आणि 40चा टार्गेट आहे तरी बॅटिंग टीमचा पटकन 39 होतो स्कोर, त्या शेवटच्या बॉलला पण बॉलिंग टीम जिंकू शकते. सो वेगळाच एक्सपिरियन्स आहे या स्पोर्टवर.
1: मॅडम, याचा प्रसार करण्यासाठी संघटनेमार्फत काय काय पावलं उचलली जातात?
2: प्रेसच्या माध्यमातून सगळीकडे ह्याच्यासाठी बोललं जातं, बाळ तुरस्कराची प्रसिद्धी बघतात बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे प्रिंट मीडियामधून सगळीकडे ओपन होते की इंडोर क्रिकेट काय आहे. बऱ्याच आता आम्ही मध्यंतरी गरवारे क्लबला एक मोठी मीटिंग घेतली होती, प्रत्येक जिल्ह्याच्या सदस्यांना बोलवलं होतं, जे बाकीच्या खेळांमध्ये वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं. त्यांनाही हा गेम आवडला, तेही त्यांच्याकडे स्वतःकडे हा गेम प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे बाहेर पण होतील अशा अपेक्षित आहे. मुंबईमध्ये सगळीकडे आता सगळ्यांनी बघितलेला आहे गेम आणि प्रत्येक जणांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण ही स्पर्धा अंधेरीमध्ये असो किंवा दुसरीकडे कुठेही असो, इवन सुनील शिंदेनी पण सांगितलेलं आहे की आता आपण येत्या ह्याच्या काही काळामध्ये आपण स्वतः ही स्पर्धा भरवूया असं सांगितलंय. त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे प्रसारित होण्यासाठी हा इंडोर क्रिकेट. आता इथून पुढे बघू किती प्रतिसाद मिळतो. इवन आमच्या इथे प्रिंट मीडियाचा एक ग्रुप सुद्धा क्रिकेट खेळला होता, त्यांनाही ही मॅच कशी खेळायची हे कळायच्या नंतर परतच्या वेळेला आम्ही येऊ खेळायला असं त्यांनी सांगितलं, तुम्ही कधी स्पर्धा भरवा आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ.
1: तुमकर जेव्हा स्पर्धेत प्रवेश घेतला तर तुमचं टार्गेट काय होतं, अंतिम फेरीपर्यंत किंवा फायनल पर्यंत जाऊ असं तुम्हाला वाटलेलं का?
0: सुरुवातीला हा फॉर्मॅट बघून तरी आम्हाला असं वाटलेलं की हे सगळं आमच्यासाठी खूप नवीन आहे, तर आमच्या डोक्यात असं काही नव्हतं की आम्ही फायनल पर्यंत पोहोचू. आमच्या डोक्यात पहिलं होतं की नवीन काहीतरी खेळायला मिळतंय तर आपण हा स्पोर्ट एन्जॉय करूया. तर ते सगळं करत करत आम्ही कधी फायनल पर्यंत पोहोचलो, अंतिम फेरीत पोहोचलो, सगळी मुलं चांगली खेळलीत त्याच्यामुळे पोहोचलो. थोडंसं अंतिम फेरीमध्ये काही कमी पडले, 5-10 रन आमचे कमी राहिले बॅटिंगमध्ये, आमचं मिडल ओव्हर्समध्ये काही थोडे स्कोर कमी झाल्यामुळे 5-10 रन कमी राहिले. त्याच्यानंतर त्यांना पण कळलं की टार्गेट तेवढा नाही आहे, सो त्यांच्या पण शेवटच्या बॅट्स म्हणजे त्यांचाही स्कोर 5 ओव्हरमध्ये 2 रन होता, तर त्यांना पण स्कोर मारायचा होता, 3 ओव्हरमध्ये 28 वगैरे पाहिजे होते वरती. तर त्यांनी शेवटचे त्यांचे जे बॅट्समॅन होते त्यांनी सुद्धा डोकं लावून खेळी केली की मारायला नाही गेले, बाजूबाजूला 2-2, 2-2 रन करत राहिले, त्याच्यामुळे त्यांचा देखील स्कोर वर गेला. चांगले खेळले समोरची टीम पण, माइंडसेटनी खेळली, स्ट्रॅटेजीनी खेळली, त्यामुळे ते म्हणजे जिंकू शकले तेही आणि आम्हालाही शेवटला 1-5 रन कमी पडले त्या हिशोबाने.
1: मला तुला आता असं विचारायचं की आपण जेव्हा ओपन क्रिकेट खेळतो म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा साधारणपणे संघ निवडायच्या आधी आपण खेळपट्टीचं निरीक्षण करतो, कुठलाही कारणादार किंवा कुठलाही संघातले जे सिनियर खेळाडू असतात ते खेळपट्टी बघतात, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवतात की धोरण ठरवतात की काय करायला लागेल, खेळपट्टीवर किती गवत आहे किंवा नाही आहे, खेळपट्टी पाटा आहे तर बॅट्समन निवडायचा का वगैरे, बॅटर निवडायचा का वगैरे. तर इकडे तर टर्फ आहे त्यामुळे 8 जण जे निवडायचे होते ते निवडताना तुला काही त्रास झाला का, किंवा टर्फवरती खेळताना ते जे टर्फ आहे त्याला थोडंफार हे असतं त्याच्यातनं तो जो बॉल आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो बॉल स्विंग होईल का किंवा फिरेल का वगैरे हे काही आराखडे बांधलेलेस का?
0: हो, म्हणजे तो बॉल पण इंडोर क्रिकेटचा बॉलही थोडा वेगळाच आहे, काइंड ऑफ सीझन बॉल सारखाच बॉल आहे, थोडासा त्याचा वेट कमी आहे, टर्फवरती आर्टिफिशियल ग्रास असतं, सो बॉलिंग टाकताना तो बॉल असा पटकन पडून स्किट होतो, पटकन अंगावर येतो. आणि इकडे म्हणजे वेगळेच नियम आहेत की 8 ओव्हरची मॅच आहे तर 8 प्लेअर जे खेळतायत 8 जणांना बॉलिंग टाकायची आहे, तर आम्हाला असे प्लेअर शोधायचे होते की 8 जण जे चांगली बॉलिंग टाकतील प्लस त्याच 8 जणांना कंपल्सरी बॅटिंगही करायची आहे, तर आम्हाला सगळे ऑलराऊंडर बघायचे होते की जे बॅटिंगमध्येही चांगले असतील बॉलिंगमध्येही चांगले असतील. आता तुम्ही जे बाहेरचं बोलता आहात सीझन क्रिकेटमध्ये, तिथेही 6 बॅट्समॅन 5 बॉलर किंवा 5 बॅट्समॅन 5 बॉलर 1 कीपर असं वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीने घेऊन खेळतात. इकडे असं नाहीये, इकडे सगळेच तुम्हाला बॅटिंग करणारे बॉलिंग करणारे सगळे दोन्ही करणारे पाहिजेत, सो त्या हिशोबाने स्ट्रॅटेजी घेऊन खेळायला लागते की प्लेअर कोणत्या याच्यामध्ये चांगला बेनिफिशियल आहे, कोणाची बॅटिंग चांगली आहे, तर लास्टला जरी फिरते मॅच सो त्याच्यामध्ये कसं करतात, चांगले बॅट्समन वर उतरतात, खालती टेलेंडर्सला बॉलर येतात. इथे असं नाहीये, खालती देखील चांगला बॅट्समन पाहिजे कारण या मॅचमध्ये खालीही मॅच फिरू शकते खालच्या दॅट ओव्हर्समध्ये, सो ते सगळं खूप वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवून खेळायला लागतो हा गेम.
1: तू जेव्हा पहिली मॅच खेळलास तेव्हा तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता?
0: खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या मॅचमध्ये, पहिली मॅच आमची मीडिया टीम सोबतच झाली, त्याच्यामध्ये देखील खूप चांगला एक्सपिरियन्स होता, त्यांनी पण चांगली फाईट दिली.

0: दिली आम्हाला आणि त्यांच्यासाठीही नवीन होतं हे, आमच्यासाठीही नवीन होतं. सो मजा आली एखादवे त्यांच्यासोबत. पहिली मॅच खेळल्यानंतर आम्हाला कळलं की पुढच्या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी करायची, फिल्डिंग कशी लावायची, बॅटिंग कशी करायची, बॉलिंग कुठच्या प्लेअरला, कारण पहिली मॅच आम्ही सगळं ट्राय करत होतो की काय करायचं कोणत्या बॉलर. नंतर आम्हाला कळलं की या बॉलरला ही ओव्हर नाही जाऊ शकत, हा बॉलर शेवटची ओव्हर टाकू शकतो, ते हे क्रुशियल मोमेंटला हे बॅट्समॅन जाऊ शकतात. तसं आम्ही सेकंड मॅचपासून पेअर अप करायला चालू केलं, स्ट्रॅटेजी चांगले बनवायला चालू केले.
1: तू मग उल्लेख केला तो झोनचा की ए झोनला एक रन्स, बी झोनला दोन रन्स के नंतर पुढे बाउंड्री आणि सिक्सर आहे. तर या झोननुसार फिल्डिंग लावणं, क्षेत्ररक्षक लावणं हे कसं काय आहे, ऍडजस्ट करायचं?
0: ऍक्च्युली ते कसं आहे की जिथे कीपर आहे, विकेट कीपर, त्याच्या मागे जो आहे, मागचा जो बॅक नेट आहे तो झोन ए आहे. साईडचे जे नेट आहेत दोन्ही बॉलर पर्यंत ते झोन बी आहेत. बॉलर ते बाउंड्री पर्यंत जो साईड नेट आहे तो झोन सी आहे. आणि जो समोरचा नेट आहे जिथे 6-4 आहेत बाउंड्री, ते झोन डी आहे. सो इकडे रनिंग पूर्ण म्हणजे 30 मीटरचं हे आहे, पूर्ण ग्राउंड आहे बाउंड्री टू बाउंड्री, आणि 20 मीटरची विकेट टू विकेट बॉलिंग असते, बॉलिंग टू बॅट्समॅन 20 मीटरची हे. पण इकडे रनिंग असं नाहीये की पूर्ण 20 मीटर धावायचं आहे, इकडे रनिंग 11 मीटरचीच असते. हाफ पिचवरून बॅट्समॅन रनिंग करतात, भले रनआउट तुम्हाला बॉलर एंडला घ्यायचं आहे पण विकेट टू विकेट नाहीये, हाफ विकेट रनिंग असते. सो हाफ विकेट जी रनिंग आहे त्याच्या पुढे 4 प्लेअर असले पाहिजे कीपरला मोजून, आणि हाफ विकेटच्या मागे बॉलर साईडला 4 प्लेअर असले पाहिजे बॉलरला धरून,
1: बॉलरला धरून. आणि म्हणजे तिघं जण त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि तिघं जण साईड अशी त्याची रचना असते. प्रत्येक सामन्यागणिक तुला वेगळी स्ट्रॅटर्जी वापरावी लागली का?
0: हो, म्हणजे जसं जसं म्हणजे मॅचेस जिंकत जिंकत आम्ही जसे पुढे गेलो तसे टीम जरी टफ होत गेले. सो त्यावेळेस आम्हाला म्हणजे एखाद्याकडनं मिसफील्ड वगैरे झाली, सो प्लेअरला बॅक करणं हा एक मोठा विषय असतो की त्याला बॅक कसं करणार, जर का त्याच्याकडे नाही तेवढा बॉल वगैरे होता तर कसं फिल्डिंग वगैरे स्विच करायची, बॉलिंग वगैरे इन केस एक ओव्हर खराब पडली तर जो आम्ही बॉलर चांगला लास्टला ठेवला आहे तो कसा पुढे वापरू शकतो आम्ही, हे सगळं स्ट्रॅटेजी चेंज होत राहते टाइम टाइमला. ते एक माइंड गेम आहे, सो ते प्रत्येक वेळी डिफर करत राहतं की कसं आपण ते यूज करू शकतो.
1: ही स्पर्धा दुसऱ्यांदा होत होती पण बरेचसे खेळाडू जे आहेत ते पहिल्यांदा या इनडोअर क्रिकेटमध्ये खेळत होते. तर ते खेळत असताना त्यांचं जे काय धोरण असायचं किंवा टॅक्टिस असायच्या त्या बघून तुला काय वाटायचं की हे चुकीचं होईल काय, किंवा आपण हे वापरायला पाहिजे होतं वगैरे, आपल्याला काय लक्षात आलं नाही असं व्हायचं का?
0: हा, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की हा स्पोर्ट जास्त कोण अजूनही खेळले नाही आहेत, म्हणजे आम्ही जे खेळत होतो टीम मधले सगळे ओपन क्रिकेट खेळत आले आहेत, इनडोअर मध्ये एवढं कोणी अजूनपर्यंत सहभाग घेतला नाहीये. सगळे ट्राय करत होते की रूल्स खूप वेगळे आहेत, सो रूल्स अडॅप्ट करायला तेवढा टाइम जात होता प्रत्येक प्लेअरला, कारण खूप जणांना सवय नाहीये. फोर मारला की सवय आहे उभं राहायची, इकडे फोर मारल्यावर रन काढला नाही तर फोर पण मिळत नाही. ते त्यांना खूप अडचण होत होती स्टार्टिंगला की फोर मारून पण धावत नव्हते, 0 रनच होत होते. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते समजायला लागलं, सो त्यांनी वर्क केलं टीमनी पण. म्हणजे पहिली मॅच झाल्यानंतर बसले साईडला, एक पूर्ण वर्क केलं की एक गेम खेळले, एक्सपिरियन्स आला, आता पुढे कसं करू शकतो. ते काही अडचणी होत्या त्या एक दोन गेम मध्ये त्या लोकांनी अडॅप्ट केल्या आणि पुढेच्या स्ट्रॅटेजी नवीन बनवायला चालू केल्या.
1: मॅडम, व्हीएम फाउंडेशन, म्हणजे व्हीएम फाउंडेशन जर बघितलं तर मूळ खेळ आहे खो खो आणि कबड्डी, देशी खेळांचं प्रेम व्हीएम फाउंडेशनचं खूप आहे, इंडोर क्रिकेटकडे वळलं. तर मुळात व्हीएम फाउंडेशन काय आहे?
2: व्हीएम फाउंडेशन हे माझ्या मुलाच्या नावावरती चालू केलेलं फाउंडेशन आहे आणि ह्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे बाळ तोरसकर यांची इच्छा होती की हे आपण चालू जे केले ते सामाजिक पेक्षा जास्त खेळासाठी प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळ कसे खेळले जातील आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते नेहमी हे करतात. त्यामुळे आम्ही 2010 पण नॅशनल खो खोची घेतली होती आणि त्याच्यामध्ये पण आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर बऱ्याच आम्ही या स्पर्धेंना व्हीएम फाउंडेशनकडून मदत करतो आणि आता इंडोर मध्ये पण आम्हाला असं वाटलं की आपण इंडोर मध्ये पण आता घुसायचं व्हीएम फाउंडेशननी, म्हणून आम्ही पहिल्यांदा आमची व्हीएम फाउंडेशनची टीम खेळवली ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या वेळेला थोडस कमी पडलो आम्ही पण परतच्या वेळेला आम्ही नक्की जिंकू. पहिल्यांदा खेळामुळे मुलांनाही अनुभव आता चांगले आले की परत आपण काय खेळायचं आहे, कुठे चुकलो हे त्यांना शिकता आलं, पण ह्यातून ते शिकतील आणि परतच्या वेळेला आम्ही नक्की पहिला नंबरने येऊ असं मला वाटतं.
1: आपण जेव्हा खुलं क्रिकेट बघतो म्हणजे टेनिस बॉलचा असेल किंवा लेदर बॉलचा असेल तो वेगळा अनुभव असतो, पण जेव्हा इंडोर क्रिकेटमध्ये तुम्ही ऑर्गनाईज केली, स्पर्धा ऑर्गनाईज केली ही दुसरी वेळ.

0: पण तरी सुद्धा मुलं जेव्हा खेळत होती आणि एखादा सामना बघितला, खास करून VMचा सामना तुम्ही बघत गेला असाल, तर तुम्हाला स्वतःला काय वाटत होतं?
1: जिंकण्याच्या बाबतीत म्हणत असाल तर व्योम जिंकावा असं माझी स्वतःची इच्छा होती. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही म्हणजे मुलं हरतायत हे लक्षात आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे, परतच्या वेळेला मुलांना मी म्हटलं परतच्या वेळेला आपण चांगलं खेळू असं त्या मुलांनाही सांगितलं आम्ही.
0: समजा तुम्ही एवढ्या मॅचेस, चार एक मॅचेस तुम्ही VMचे पाहिले असतील, तर तुम्ही काय सूचना दिलेल्या का मुलांना देत गेलात की नियम असं आहे तर हे करायला हवंय किंवा मुलांनी असं खेळायला पाहिजे वगैरे?
1: पहिला आमची म्हणजे प्रेसची झाली, त्याच्यानंतर मला वाटतं SSCA बरोबर झाली. SSCAची टीम आमची टफ होती कारण ते बरेच लीग जिंकले होते SSCAची टीम. त्यानंतर मला वाटलं होतं, अपेक्षित नव्हतं की SSCAची टीम आम्हाला म्हणजे असं वाटतं की हरवेल, पण आमचे मुलं इतके चांगले खेळत ना त्या टीमला हरवलं, त्यामुळे मी खूप आनंदी झाली. आणि शेवटी बिंदास होती की आमचीच टीम जिंकेल असं, पण लास्ट मोमेंटला थोडासा इश्यू झाला, आधी मायनस झाले आमचे काही पॉईंट्स.
0: तुम्ही ओंकार, तुम्ही एक दादा टीमला हरवलं जो संभाव्य विजेता असू शकत होता तो संघ, पण मेजर एका मोठ्या संघाला हरवल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायच्या ऐवजी कुठे असं खटकलं का की बाय फ्लू आपण यांना हरवलंय वगैरे असं काही झालं का?
2: नाही असं तर काही नाही, म्हणजे आमची देखील टीम अशी रेग्युलर क्रिकेट खेळत आली आहे, भले अंडर क्रिकेटमध्ये तेवढं नाही खेळले आहेत पण रेग्युलर क्रिकेट खेळत आलो आहोत. सो आम्ही आमचे म्हणजे जे गेम आहे त्याच्यावर आम्ही आमच्या कॉन्फिडन्सवर होतो की आपण चांगलं क्रिकेट खेळूया. सो त्याच्यावरती आम्ही होतो की आणि चांगल्या टीमला ऑफकोर्स हरवल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडंट येतोच की आपण चांगल्या टीमला जर का हरवू शकतो तर आपण टुर्नामेंटही जिंकू शकतो. सो आम्ही तोच कॉन्फिडंट कॅरी केला, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हतो, बट आम्ही त्याच ह्याच्यात होतो की आपण जसं खेळत आलो आहोत तसंच अजून थोडं अजून चांगलं खेळून चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊन फायनल जिंकूया. फायनलला काही थोडंसं कमी पडलं, शेवटला एक बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते तेव्हा त्यांच्या बॅट्समॅनने एक चांगला शॉट मारला आणि 2 रन त्यांचे पूर्ण झाले, पण चांगलं म्हणजे एकंदरीत एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळालं आम्हाला.
0: तू उल्लेख केलास की शेवटच्या बॉलपर्यंत फायनल सामना किंवा अंतिम सामना रंगला, तर फायनलसाठी जी कुठली समोरची टीम होती त्यांच्या अगेन्स्ट वेगळी स्ट्रॅटेजी तयार केलेलीस?
2: हो, म्हणजे त्यांची टीम बघायला गेलं त्यांची टीम खूप चांगली होती. सो त्यांच्यासाठी आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे आम्ही बघत आलो त्यांचा गेम, आम्ही स्टडी करत होतो की त्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत ते कोणत्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येतात, कोणते मिडलला कोणते चांगले बॅट्समॅन येतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडी बॉलिंग चेंज केलेली की जी मुलं पहिली बॉलिंग टाकत होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये वगैरे त्यांना आम्ही थोडं थांबवलेलं. आम्ही स्ट्रॅटेजी चेंज केली की ह्यांचे जे चांगले बॅट्समॅन आहेत त्या टायमाला आम्हाला चांगले बॉलर्स काढायचे होते. सो आम्ही त्यांचे जे लास्ट गेम होते ते गेम स्टडी देखील केले थोडे की कसे हे लोक कोणत्या पेअरनी बॅट्समॅन पाठवतात. सो त्या हिशोबाने आम्ही थोडे स्ट्रॅटेजी चेंजेस केलेल्या.
0: तुरस्कर मॅडम आणि ओमकर, तुम्हाला आता दोघांनाही एक सामायिक प्रश्न की इंडोर क्रिकेटचं भवितव्य काय, लोकांनी याकडे आकर्षित व्हावं म्हणून तुम्ही काय आव्हान करा?
2: मेजरली मी तर बोलेन की हा खूप चांगला स्पोर्ट आहे, खूप म्हणजे वेगळा स्पोर्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये बघायला क्रिकेटचं क्रेज तर आहेच, तसं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट ऑलरेडी चालू आहे, लेदर बॉल क्रिकेट चालू आहे, टेनिस क्रिकेट चालू आहे, तसंच इंडोर क्रिकेटही आहे. म्हणजे वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे रुल्स आहेत. जसं जसं हे स्पोर्ट पुढे प्रसिद्ध होईल तसं जसं मुलांना आवडेल, म्हणजे आम्ही देखील फर्स्ट टाइम खेळलो पण सगळ्यांना खूप आवडला गेम. सगळे तेच बोलतात की अजून पुढे कधी असेल टुर्नामेंट सगळे खेळायला रेडी आहेत. सो असं जसं जसं हे मोठं होत जाईल, लोकांच्या नजरेत येत जाईल, लोक खेळायला चालू करतील, तसं तसं त्यांची आवड निर्माण होईल, तर स्पोर्ट खूप पुढे जाईल.
0: मॅडम तुमचं मत काय?
1: माझं मत असं आहे की हा खेळ आपल्या इंडियामध्ये आता सुरुवात झालेली आहे, 2 मेयर कप झालेले आहेत, पण याच्या आधी 10 देशांमध्ये हा गेम खेळला जातो. जसं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, सिंगापूर, UAE, अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये ह्याची म्हणजे हा गेम खूप प्रमाणात खेळला जातो. याचे वर्ल्ड कप सुद्धा होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण हा गेम प्रसारित मोठ्या प्रमाणात व्हावा आणि इनडोर क्रिकेट हा इतर आउटडोर क्रिकेट आहेत तर जसं प्रसिद्ध आहे तसा हा आम्हाला मोठा करायचा आहे आणि मला वाटतं आता इथून पुढे आम्ही मोठा करायचा प्रयत्न करू.
0: तोरसकर मॅडम, ओंकार, आजच्या क्रीडा विश्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे. क्रीडा रसिको, आता आपण घेऊयात मुंबईत घडलेल्या क्रीडा विश्वातील काही ठळक घडामोडींचा आढावा. नुकतीच 34वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा पार पडली. LICचा पुरस्कार लाभलेला या सामन्याचा अंतिम फेरीचा सामना रविवारी खेळवण्यात आला. अंतिम फेरीत चर्चगेट सेंटरने ठाणे केंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. मुंबई क्रिकेट संघटना

0: करण्याची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी स्पर्धा एचडीएफसी परिवर्तन चषक स्पर्धा देखील आताच पार पडली. या स्पर्धेत निखिल अहिवारच्या नाबाद 123 धावांच्या खेळीमुळे गावस्कर संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गावस्कर संघाने या स्पर्धेत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करत निर्विवादपणे आपलं वर्चस्व राखलं. तर क्रीडा रसिक व क्रीडाविषयाचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपत घेऊया आणि पुन्हा भेटूया क्रीडाविषयाच्या पुढच्या कार्यक्रमास. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
1: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण दुसरी मुंबई महापौर चषक इंडोर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्योम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया बाळासाहेब तोरसकर आणि व्योम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओमकार पाटोळे यांची विशाल मोरेकर यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आताच आपण ऐकली. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे, तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. रसिकहो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळी यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये

0: प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय काल झाला, भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे, त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मव्यामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं तीन विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएचसीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एचएस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किम यू लोहकडून के श्रीकांत 22-20, 19-21, 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 7

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
0: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र

0: आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे, 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या मागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळीबाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्ताने ही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही जसं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छता गृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं की मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचाच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरल्या जायचे किंवा सॅनिटरी पॅड, मेन्स्युअल कप, टॅम्पॉन, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठली पण तुम्ही शोषके वापरत असाल की प्रत्येक 4 ते 5 त्रासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ॲबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तर दिवसात स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातो, लघवीला जरी जातो, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडं होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
2: आपण जर स्वच्छताही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असो ना, तर सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणं हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाही, आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छतागृह जरी असली तरी मग त्यांना

0: कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाहीये हे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवस दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलेही अंतर्वस्त्र वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाहीत. आपण जेव्हा ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवस दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅशन असेल, पुरळण असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन असेल तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
0: सर्वप्रथम तर मी हे म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे किंवा टॅम्पॉन म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली ती महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट. पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पाकिट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बरेच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर विवाहित मुले असतील तर मग पॅड म्हणजे कप वापरू शकत नाहीत का, तर वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHOच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात तर कापड वापरणं सुरक्षित आहे. पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर ते सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात. त्यामुळे वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे उन्हाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूम मध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होत आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे की पण जिथे गिझर आहे त्या बाथरूम मध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते.
0: नक्कीच मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडस बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटी पोटाला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कपड गुंडाळून त्यांनी जर शेक घेतला त्यांनी पण हलकास व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळ असेल, डाळी भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव की ज्या क्रॅम्प्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरेच जातं अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं होते पोटामध्ये ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ती शक्यतोवर टाळावी. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेतं आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं हे गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं

0: प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मानसिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय, कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदीच, मी तर म्हणाली 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंश गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त तुकबुकला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना

0: म्हणजे
1: पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे, तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्या की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना, कट्यावर बसून हा माझी ह्यावेळेस पिरियड 4 तारखेला 4 तारखेला आहे, म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा, त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्व्हॉल्वमेंट असू शकतं, रोल कसू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे, म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना, तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असलं पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी, ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. आणि हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणं आवश्यक आहे. जसं आपण आता हितकणी कक्ष मॅन्डेटरी करतो, तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे, आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे, त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून हे जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय, तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहेत. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून, म्हणजे त्यांची काळजी घेताना, म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील, त्यांच्या म्हणजे पाळीतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऑफिशियल ऍपवरती.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची. ऐकूया कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, आज आपण कृषी संवाद या अंतर्गत ऐकणार आहोत प्राध्यापक दीपाली मस्के यांची मुलाखत. विषय आहे केळी प्रक्रिया. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 82 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 58 ते 70 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 26, 27, 28 व 29 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 31 मे पर्यंत कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 73 ते 76 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 48 ते 50 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 26, 27 व 28 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 27, 28, 29, 30 व 31 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 31 मे पर्यंत कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 69 ते 72 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 49 ते 51 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 26, 27 व 28 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी फळबागा तसेच भाजीपाला पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. पक्व झालेल्या पिकांची त्वरित काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. पुढील 3 दिवस कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भितिउरी दामिनीची परिक्रमा यानारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.

माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मंडळी, आता ऐकूया केळी प्रक्रिया याविषयी प्राध्यापक दीपाली मस्के यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत करतायत तेजा दुर्वे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण केळी प्रक्रिया उद्योगांबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत तळसंदे इथल्या डीवाय पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय विशेषज्ञ या पदावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका दीपाली मस्के मॅडम. गृहविज्ञान हा त्यांचा विषय आहे, तर स्वागत करूया त्यांचं आपल्या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
0: तर केळी या पिकाच्या उत्पादनाबद्दल सद्यस्थिती काय आहे याबद्दल आपण सुरुवातीला जाणून घेऊया.
1: केळी हा प्राचीन काळापासून आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं फळ आहे आणि हे जे फळ आहे श्रीमंतापासून गरिबापर्यंत, त्याचबरोबर लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आवडीचं असं फळ आहे. जर आपण उत्पादनाच्या बाबतीत विचार केला तर भारताचा केळी उत्पादनाच्या बाबतीत जगात पहिला क्रमांक असून जगाच्या एकूण केळी उत्पादनापैकी 29% केळी भारतात पिकवल्या जातात. असे असताना बहुतांश वेळा केळी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यास बाजारपेठेमध्ये मोठी आवक झाल्यामुळे त्यांना उत्पादित केलेल्या मालाला कवडी मोलानं त्यांना विकावा लागतो, तर दुसरीकडे त्यांना दरही कधी कधी चांगला मिळतो. बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे व खाद्य संस्कृतीमुळे केळीच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची दिवसेंदिवस मागणी वाढत चाललेली आहे. तसेच त्याला चांगला भावही मिळत असल्यामुळं लोकांची त्यांना पसंतीही दर्शवतात. स्थानिक शेतकऱ्यांनी गट तसेच वैयक्तिक पातळीवर ग्रामीण तसेच शहरी भागात केळी प्रक्रिया उद्योग जर तयार केले तर यातून निर्माण होणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगला ग्राहक वर्ग मिळवता येऊ शकतो आणि त्यांना 4 पैसे जास्तीचेही मिळवता येऊ शकतील. शिवाय अशा उद्योगांमुळे काही प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्नही सोडवण्यासाठी मदत होईल. या पार्श्वभूमीवर केळी उत्पादन करणारे शेतकरी व उत्पादक गट जे आहेत ते याच्यामध्ये भाग घेऊ शकतील. त्याचबरोबर महिला बचत गट आहेत किंवा त्यांच्यामधील सदस्य आहेत हे केळी प्रक्रिया उद्योग सुरू करतील.
0: खरं तर केळीची चव बघितली तर केळीचा तो जो गोडवा आहे तो हवा हवासा वाटतो, पण केळीचं आहारातलं नेमकं महत्व काय आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
1: केळी हे फळ जे अतिशय पौष्टिक आहे आणि त्यापासून शरीरास आवश्यक असणारे जे अन्न घटक म्हणजेच जीवनसत्व खनिज आपल्याला उपलब्ध होत असतात. केळीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण हे लक्षणीय आहे. सफरचंदाच्या तुलनेत जर विचार केला 4 पट प्रथिने जास्त आहेत, त्याचबरोबर 2 पट कर्बोदक जास्त आहेत, 3 पट स्फुरदचं प्रमाण जास्त आहे आणि 5 पट जीवनसत्व अ हे आपल्याला मिळते. इतर जे खनिज आहेत जीवनसत्व आहेत ते 2 पटीने जास्त आहेत. शिवाय पोटॅशियम हे जास्त आहे. विचार जर केला तर मेंदूला नियमित ऑक्सिजनचा पुरवठा करणं, हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवून त्यांचे कार्य सुरळीत करण्यासाठी या कामांसाठी आपल्याला गरज असते ती पोटॅशियमची आणि ते पोटॅशियम आपल्याला केळीमधून चांगल्या प्रमाणात मिळत असतं. केळीतील घटकांचं प्रमाण जर पाहिलं तर 100 ग्रॅम गरामध्ये तंतुमय पदार्थ जे आहेत 3 ग्रॅम आहेत, कर्बोदक 26.9 ग्रॅम, मॅग्नेशियम जे आहे 43 मिलीग्रॅम, त्याचबरोबर सेलेनियम 1.3 मिलीग्रॅम, साखर जी आहे गोडवा जो म्हणतात तो आहे 23.9, पोटॅशियमचा विचार केला तर 467 मिलीग्रॅम पोटॅशियम आपल्याला त्याच्यातून मिळते आणि फॉस्फरस 27 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम आणि लोह सर्वांनाच आवश्यक असतं. कॅल्शियम 7 मिलीग्रॅम आणि लोह 0.4 मिलीग्रॅम एवढं अन्न घटक याच्यामध्ये आपल्याला मिळतात.
0: केळीच्या विविध जाती कुठल्या कुठल्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.
1: केळीच्या बाबतीत जर विचार केला तर केळीच्या साधारणपणे 30 ते 40 जाती असून त्यापैकी व्यावसायिक दृष्ट्या काही जाती त्याच्यामध्ये सध्याला उत्पादित केल्या जातात. त्यामध्ये आहे ग्रँड 9, हरिसाल, बरसाई, अर्धापुरी, लाल वेलची, सफेद वेलची, लाल केळी, श्रीमंती, राजेळी, वाल्ला इत्यादी केळ्या आपल्याकडे सर्रास घेतल्या जातात भारतामध्ये.
0: बरोबर. केळीच्या इतक्या विविध जाती आहेत आणि आपल्या देशामध्ये या सगळ्या जातींचं उत्पादन घेतलं जातं. कोल्हापूरच्या अनुषंगानं जर विचार केला तर कोल्हापुरात केळीच्या कुठल्या कुठल्या जातींचं उत्पादन घेतलं जातं.
1: कोल्हापूरमध्ये जर विचार केला ती मोठ्या प्रमाणात घेत असलेली G9 म्हणजे ग्रेड 9 ही जी जात आहे सगळीकडे फेमस आहे. कोल्हापूरमध्ये जर केळी घ्यायला गेलं तर आपल्याला बाजारामध्ये ही केळी सर्रास उपलब्ध होऊ शकते.
0: बरोबर. आता आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे की केळीच्या गाभ्यावर कुठल्या कुठल्या प्रक्रिया करता येतात आणि त्यापासून कुठले कुठले उद्योग करता येतात.
1: तर केळीपासून आपण जर विचार केला तर सुकेळी तसेच

0: केळीचे वेफर्स, केळीचं जाम, केळीचा रस, केळीचे ट्रॉफीज आपण तयार करू शकतो, म्हणजे चॉकलेट, परत केळीचा पावडर तयार करू शकतो, केळीचे पापड, फ्रूट बार करू शकतो.
1: बर बर बर. केळीची प्युरी हा एक महत्वाचा घटक आहे, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.
0: नक्कीच मॅडम. या ठिकाणी जे बेस असतो केळीचा, म्हणजे केळीचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत असताना, जसं की केळीचं जाम तयार करायचं, आपल्याला केळीचा रस तयार करायचा आहे, किंवा केळीच्या ट्रॉफीज तयार करायच्या आहेत, किंवा केळीचा पावडर तयार करायचा, याच्यासाठी जो बेस जो आहे तो केळीची प्युरी असते. आणि केळीची प्युरी तयार करणं आपण सविस्तर माहिती घेऊया त्याच्याबद्दल. केळीपासून प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये प्युरीचा वाटा जसा मोठा आहे, लहान मुलांना पचण्यास हलकी म्हणून प्युरी दिली जाते, म्हणजे प्रत्येक लहान मुलांसाठी त्याचा एक प्युरी तयार करून दिली जाते, पण ती एक घरगुती लेवलला तयार केली जाते. आपण एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे एक उद्योगाच्या दृष्टीनं आपण प्युरी कशी करायची ते आपण पाहणार आहोत. केळ्यापासून वड्या करताना प्युरीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे विविध फळांच्या रसांमध्ये बिस्किट तयार करत असताना, रस किंवा इतर पेये बनवण्यासाठी प्युरीचा वापर करतात. तसेच मिल्कशेक, आईस्क्रीम यामध्ये प्युरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. प्युरी करत असताना कच्चा माल खरेदी करणं गरजेचं आहे, म्हणजे जेव्हा आपण कच्चा माल खरेदी करत असतो त्यावेळेस काही बाबी आपण लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही जातीची केळी प्युरी बनवण्यासाठी योग्य आहेत. चमकदार व पूर्ण पक्व झालेली केळी आपण प्युरीसाठी निवडू शकतो. केळी पिकावर प्रमाणापेक्षा जास्त बुरशी किंवा कीटकनाशक औषधांची मात्रा वापरलेली नसावी. पिकाची काढणी त्याच्या पक्वतेनंतर केलेली असावी, म्हणजे अगोदरच जर काढणी केलेली असेल तर त्यामुळे प्रतवारी खराब होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हाताळणी आणि प्रतवारी योग्य पद्धतीने केलेली असावी, म्हणजे की कुठेतरी प्रवासामध्ये आपण त्याला घेऊन गेलेलं आहे केळीला आणि त्याच्यात डॅमेज झालंय, त्याच्यात बॅक्टेरिया फाउंड झालेले आहेत, म्हणजे हे असं न झालेली केळी आपण त्या ठिकाणी वापरायची आहे. पिकांची योग्य पॅकिंग होऊन त्याची वाहतुकी दरम्यान जास्त हेळसांड झालेली नसावी. प्युरी करत असताना पिकलेली परंतु डाग नसलेली फळे निवडावीत. त्याचबरोबर फळांवरील साल हाताने वेगळी करावी. हातातील गरयुक्त भाग पल्पर मध्ये घालून त्याचा एक जीव लगदा करावा. लगद्याचा ब्रिक्स जो आहे 20 अंश व आम्लता 0.4% राहील. याप्रमाणे आवश्यक असल्यास साखर, सायट्रिक आम्ल आपण त्याच्यामध्ये मिसळू शकतो. पल्प जे आहे, म्हणजेच प्युरी जी आहे, बाटलीत किंवा कॅनमध्ये साठवता येऊ शकते. त्याचबरोबर लेबलिंग करून थंड आणि कोरड्या जागी ठेवणे, यापर्यंत आपण प्युरी टिकवू शकतो. म्हणजे जास्त काळ जर टिकवायची असेल तर आपण त्या पद्धतीनं त्याला थंड ठिकाणी, कोरड्या ठिकाणी त्याचा साठवणूक केली पाहिजे.
1: बर बर बर. कारण केळी हे फळच मुळात नाशवंत आहे, तर त्यापासून बनवलेल्या प्युरीची सुद्धा विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर पावडर सुद्धा तयार करता येते का केळीपासून?
0: हो मॅडम, पावडर सुद्धा करता येते. पावडर निर्मितीबद्दल जर बोलायचं झालं तर केळीची पावडर ही टिकाऊ असल्यामुळं याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी करता येतो. म्हणजे केळीची पावडर करण्यासाठी यंत्रसामग्री लागते. त्यात काही यंत्र म्हणजे की डिहायड्रेटर म्हणा, ड्रम ड्रायर म्हणा, पॅकिंग मशीन, वजन काटा वगैरे, हे घटक त्या ठिकाणी गरजेचे आहेत. पावडर निर्मितीमध्ये जर विचार केला तर आपण त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण पिकलेली केळी आपण वापरायची.
1: बर.
0: आणि ड्रम ड्रायर किंवा स्प्रे ड्रायरच्या मदतीनं आपण त्याचा पावडर तयार करू शकतो, म्हणजे ड्राय करू शकतो. सर्वप्रथम पूर्ण पिकलेली केळी साल काढून घ्यायला पाहिजे आणि गराचा लगदा करून घ्यायचा त्या केळीच्या गराचा, आणि 10% दुधाची पावडर मिसळणं गरजेचं आहे त्या.
1: बर.
0: ड्रायरच्या मदतीनं सुकवून पावडर तयार करून केळीच्या रसामध्ये दुधाची पावडर मिसळून स्प्रे ड्रायरच्या माध्यमातून केळीची पावडर तयार करता येऊ शकते. ही सर्व प्रक्रिया स्वच्छ व निर्जंतुक वातावरणात करणं गरजेचं आहे, अन्यथा तयार झालेली पावडर ही वाळविण्यास व पॅकिंगच्या वेळेस हवेतील बाष्प शोषून घेऊन जंतुसंसर्गामुळे खराब होऊ शकते.
1: बर. म्हणजे केळीच्या पावडरीपासून अशा प्रकारचे प्रक्रिया उद्योग सुद्धा आपल्याला करता येतात. तर आता खाद्यपदार्थांविषयी आपण माहिती घेतली, म्हणजे हे आता जे तुम्ही सांगितले ते बरेचसे सगळे खाद्यपदार्थ होते केळीवर प्रक्रिया करून तयार होणारे. या व्यतिरिक्त उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर केळीवर आणखी काही वेगवेगळ्या प्रक्रिया करून उत्पन्नाच्या संधी आहेत का?
0: हो नक्कीच आहेत मॅडम. फक्त केळीच महत्वाची नसून केळीचा खोड सुद्धा महत्वाचा आहे. खोडापासून आपण सूत निर्मिती करू शकतो आणि त्या सूत निर्मिती त्याचबरोबर कागद

0: निर्मिती, सेंद्रिय खत निर्मिती करू शकतो, संगणकाची शाई सुद्धा आपण त्याच्यातून तयार करू शकतो, द्रोण पत्रवाळे हे जे आहेत ते सुद्धा आपण त्याच्यातून निर्मिती करू शकतो. जे सूत आपण तयार केले त्यापासून आपण दोर, सुतळी हे पण बाय प्रोडक्ट तयार करू शकतो. केळीच्या खोडापासून म्हणजे की आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू जसं की चटया, पर्स, सतरंजी, पिशव्या, वॉलपीस, टोपल्या, फ्लॉवर पॉट, खेळणी अशा अनेक वस्तू आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. केळीच्या खोडापासून तयार झालेलं सूत हे नैसर्गिक आहे व कुठल्याही सूतात सहज मिसळू शकतं. त्यामुळं या सूताला फिलिपाईन्स, मलेशिया, जपान, कोरिया या देशांमध्ये कापड गिरण्यांमध्ये मिश्रणासाठी मोठी मागणी आहे. हा धागा मऊ, चमकदार व नैसर्गिक असल्यामुळं टिश्यू पेपर, फिल्टर पेपर बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो.
1: तर मस्के मॅडम, केळीवर कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रक्रिया करता येतात आणि त्यापासून कुठल्या प्रकारची उद्योग निर्मिती होऊ शकते याची आपण माहिती घेतली. जर आपल्या शेतकरी बंधू भगिनींना याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, कुठे संपर्क साधला पाहिजे?
0: केळी प्रक्रिया उद्योग किंवा कोणताही फळ प्रक्रिया उद्योग असेल किंवा कुठलाही व्यवसाय करायचा जर असेल तर त्याचं एक शास्त्रोक्त पद्धतीनं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि प्रशिक्षणासाठी जरा तुम्ही विचारताय तर कृषी विज्ञान केंद्र तळसंदे या ठिकाणी तुम्हाला फळ प्रक्रिया प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत. कोल्हापूरमध्ये दोन कृषी विज्ञान केंद्र आहेत, एक कनेरी मठाचं आणि एक तळसंदेचं. तर तुम्हाला जे जवळ पडतं अशा ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. त्याचबरोबर रामेती कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा फळ प्रक्रिया प्रशिक्षण आयोजित केलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही संपर्क साधून प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकता.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात आज आपण केळी या पिकाचं महत्व, केळीची उत्पादकता आणि केळीवर कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रक्रिया करता येतात आणि त्यापासून कुठल्या प्रकारची उद्योग निर्मिती करता येऊ शकते याविषयी माहिती घेतली. ही माहिती आपल्याला तळसंदेच्या डीवाय पाटील शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका दीपाली मस्के यांनी दिली. तर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे आभार मानूया. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: प्राध्यापक दीपाली मस्के यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता केळी प्रक्रिया.

0: शेतकरी बांधवांनो, बियाणं, खत, औषधं किंवा इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, बनावट आणि निकृष्ट मालापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं याविषयी शेतकरी बंधू भगिनींनी फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना संभाजी शेणवे यांनी मार्गदर्शन केलं.
1: बियाण्याची जात असेल, वाण असेल किंवा त्याचा लॉट नंबर, त्याची वैधता, त्याची शुद्धता, उगवण क्षमता किती आहे, म्हणजे जर्मिनेशन किती आहे, हे पण आपण बघून घेणं आवश्यक आहे.
2: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: हॅलो किसान हा कार्यक्रम नक्की ऐका. उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून.
3: आकाशवाणीचे कृषी विषयक कार्यक्रम जरूर ऐकत रहा. आपले अभिप्राय, आपल्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. मंडळी, आता मात्र कार्यक्रमात निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये होईल. तोपर्यंत जयश्री पाटीलचा नमस्कार.
4: माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: रात्रीचे 8 ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. दरम्यान ऐकूया हे संदेश. रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
7: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे.

0: वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते, यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं।
1: इस प्रोग्राम में तीन बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं। सबसे पहला, जो सरकारों के एजेंसीज राज्य में जो एफसीआई का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे। दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया। और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं।
0: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला। सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे। आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे। सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं, ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं। आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं। या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे। कांदा प्रश्नी केंद्र सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
2: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे।
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते। ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या। विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं। याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा देदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे। नवी दिल्लीत शांतिवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज

0: सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर कोकण पुणे सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कार्तिक स्वामी या विषयाचं भेदिक.

भिक्षा घेत असताना एका भिक्षुकाचं रूप घेतलं, त्यांच्या पुढे जाऊन भिक्षा द्या। मग आजकालच्या युगामध्ये आपल्या घरी जर कुणी पाहुणे अतिथी आले तर आपण जेवण पाणी, कारण हा पुण्याचा मार्ग आहे। आणि मग अशा वनामध्ये पार्वती मातेने त्या अग्निदेवाला नेमकं भिक्षा म्हणून काय दिलं ऐका।

शिवशंकराने सांगितल्याप्रमाणे त्या अग्निदेवाने गंगेच्या पाण्यावरती गर्भ टाकून दिला. मग ज्या सहा कृतिका स्नानासाठी आल्या, स्नान झालं, थंडी लागली म्हणून अग्नी पेटवला. एकदा अग्नी पेटवल्यानंतर तो विझवता येत नाही. मग तो शेक घेत असताना, अग्नीचा शेक घेत असताना त्या सहा जणींना स्वतः वाटे उदरामध्ये गर्भ सामावला. सहा कृतिका मनामध्ये भयभीत झाल्या, हे जर घरी गेलं तर मग तोंड दाखवता येणार नाही. मग सहा जणींना तो साही गर्भ असणारे शंकराचं बीज त्या गंगेच्या कडेला

ब्रह्मदेवाचं काम असतं जन्माला घालण्याचं. ब्रह्मदेवाला काळजी वाटली, ब्रह्मदेव घालून आला. ब्रह्मदेवाने सहा इच्छे असणारे गर्भ एकत्रित केले आणि मुलगा कोणता जन्माला आला.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात कार्तिक स्वामी यांच्यावरील भेदिक आपण ऐकलं, सादर केलं होतं बाळू आनंदा बोरुडे आणि सहकाऱ्यांनी. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. रात्रीचे 8:28 आणि 50 सेकंद होत आहेत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिलीप पंडित यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म ह्या कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया. आज नादब्रह्ममध्ये ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचा सूरबहार वादन, राग यमन कल्याण, रचना चौताला निबद्ध आहे, त्यांना पखवाज साथ प्रकाश शेजवळ यांनी केलेली आहे. ऐकूया नादब्रह्मांतर्गत पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहार वादन, राग यमन कल्याण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित कार्तिक कुमार यांचं सूर बहार वादन ऐकलं. राग होता.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित कार्तिक कुमार यांचं सूरबहार वादन ऐकलत, राग होता यमन कल्याण. त्यांना पकवास साथ होती प्रकाश शेजवळ्यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद दमार. राग आहे बिहाग. त्यांना पकवास साथ आहे प्रकाश शेजवाळींची, तर सारंगी साथ आहे उस्ताद फारूक लतीफेंची. ऐकूयात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद दमार गायन, राग बिहाग.